FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. नमस्कार श्रोतेहो, आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ, शके 1948 अर्थात 14 जुलै 2026. आमची प्रसारण सभा सुरू झालेली आहे. सुप्रभात.

आपण ऐकताय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. आता जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात बौद्ध गीत ऐकूया. मधुकर पाठक यांचं संगीत आहे.

हे होतं समूह स्वरातील देशभक्तीपर गीत. आणि याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम अमृतधारा आता समाप्त होतोय. नमस्कार.

अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 6:36 होत आहेत. आता आज दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. या रूपरेषेनंतर कृषी वार्ता. यामध्ये मत्स्यबीज वाहतूक नियोजन याविषयी आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. त्वचा विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील पर्यटन याविषयी आपण ऐकणार आहात. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध, यत्न तो देव जाणावा

7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल, 7:50 काही भावगीतं, 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम, 10:00 सुगम संगीत, 10:30 काही गझल आपण ऐकाल, 11:00 रामचरित मानस गान भाग हा कार्यक्रम, याचा भाग 407, 11:10 फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं, 12:00 वनिता मंडळ यामध्ये आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, आणि त्यानंतर होमिओपॅथी समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम, सायंकाळी 5:30 युववाणी, 6:35 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, सायंकाळी 7:30 किसानवाणी यामध्ये कृषी संवादांतर्गत अळंबी लागवड रोजगार अर्थकारण विपणनाच्या संधी आणि आव्हानं याविषयी डॉक्टर रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती, रात्री 10:30 नभोनाट्य मुंबई केंद्रावरून. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

0: आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची ही होती रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:40 आपण ऐकणार आहात कृषी वार्ता हा कार्यक्रम.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: हे आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:40 झाली आहेत. आता
4: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा. मंडळी, मत्स्यबीज वाहतुकीसाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. मत्स्यबीजांच्या पॅकिंगनुसार वाहतूक पद्धतीचे सीलबंद वातावरण पद्धत आणि खुले वातावरण पद्धत असे दोन भाग केले जातात. लहान आकाराच्या मत्स्यबीजासाठी मुख्यतः सीलबंद वातावरण पद्धतीचा वापर केला जातो. आकारानं मोठ्या मत्स्यबीजासाठी किंवा मोठ्या आकाराच्या माशांच्या वाहतुकीसाठी खुले वातावरण पद्धत वापरली जाते. मत्स्यबीज वाहतुकीसाठी मातीचं भांडं, गोलाकार पत्र्याचे डबे, दुहेरी पत्त्यांचे डबे, प्राणवायू भरलेले पत्र्याचे डबे, लॉरीमध्ये बसतील अशा फायबर टाक्या वापरल्या जातात. मंडळी, सीलबंद वातावरण पद्धतीमध्ये ऑक्सिजन भरलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा वापर करतात. योग्य पॅकिंग केलं तर यामध्ये किमान 12 ते 15 तास मत्स्यबीजांची वाहतूक शक्य होऊ शकते. माशांच्या आकारानुसार वाहतुकीच्या वेळेमध्ये बदल होऊ शकतो. देशातील बहुतांश मत्स्यबीज केंद्र व्यावसायिक या पद्धतीचा वापर करतात. यामध्ये मत्स्यबीज वाहतुकीचं प्रमाण कमी असतं. कमीत कमी जागेत मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीजांची वाहतूक करणं यामुळे शक्य होतं. प्राणवायू भरलेले पत्र्याचे डबे. या पद्धतीमध्ये 18 इंच बाय 28 इंच आकाराचे पत्र्याचे डबे आणि 17 बाय 25 इंच आकार असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा उपयोग केला जातो. या तंत्रज्ञानामध्ये मत्स्यबीजाची वाहतूक रस्ते मार्ग, लोहमार्ग आणि हवाई मार्ग केली जाते. प्लॅस्टिक पिशव्या पाणी आणि प्राणवायूनं भरून पत्र्याच्या डब्यामध्ये पॅक केल्या जातात. मत्स्यबीजांच्या वाहतुकीसाठी सर्वत्र वापरण्यात येणारी ही पद्धत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांची तपासणी केल्यानंतर चांगल्या पिशव्या पत्र्याच्या डब्यामध्ये ठेवल्या जातात आणि पत्र्याच्या क्षमतेच्या जवळजवळ 1/3 मत्स्यतळातील एरिटेड पाणी भरलं जातं. एक दिवस खाद्य न दिलेलं मत्स्यबीज पाण्यात ठेवलं जातं, नंतर काळजीपूर्वक पिशव्यांमध्ये सोडलं जातं. 12 तासांच्या प्रवासासाठी एका पिशवीत 20,000 मत्स्य जिरे किंवा 200 मत्स्य बोटुकली ठेवल्या जातात. एका पिशवीत किती मत्स्यबीज साठवावं हे प्रवासाचं अंतर आणि मत्स्यबीज आकारावरून ठरवलं जातं. पिशवीच्या तोंडापासून पिशवीमध्ये 10 सेंटीमीटर लांबीची ऑक्सिजन सिलेंडरची एक नळी सोडलेली असते आणि पिशवीच्या तोंडाला पीळ मारून सुतळी बांधण्याची सोय केलेली असते. पिशवीच्या 2/3 भागांमध्ये नळीद्वारे ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन सोडून हवा भरली जाते किंवा पत्र्याच्या वरील भागाच्या थोड्या खाली हवा भरलेल्या पिशव्या ठेवल्या जातात. पत्र्याला सुतळी बांधून बंद केलं जातं. वेष्टणीकरण करण्यात आलेले डबे थंड हवेच्या ठिकाणी ठेवले जातात. चांगल्या जीवित दराची खात्री करून डब्यांची सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी वाहतूक केली जाते. कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण मत्स्यबीज वाहतूक करतानाचं नियोजन याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग दुसरा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: श्रोते हो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या.

0: कोल्हापूर केंद्रावर ऐसी अक्षरे रसिके।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप। 6:45 झाली आहेत। आता कार्यक्रम ऐकूया आरोग्यम धनसंपदा।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे. हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं? जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं. तर चेहऱ्याला काय येतं? कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्या ऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते? 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा. त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.

0: श्रोतो हो, आत्ताच आपण आरोग्य ज्ञानसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज कर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर

0: केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास 7:25 अनुरूप विवाह संस्था 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:45 चिंतन हास चिंतामणी 8:40 NCERT उमंग 9:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा संस्कृती खानपान राहणीमान वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रृंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रवाहित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट छत्री टोप्या गमबूट सुके कपडे कॅमेरा वॉटरप्रूफ बॅग बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा कॉफी सुकामेवा मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी गरम कपडे चादरी टावेल ही सुद्धा सोबत ठेवावी. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्यासोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते, तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आता आजचे काही ठळक दिनविशेष जाणून घेऊया. आज संगीतकार मदन मोहन यांचा स्मृती दिन. त्यांचं पूर्ण नाव मदन मोहन रायबहादूर चुनीलाल. दुसऱ्या महायुद्धात फौजी म्हणून सहभागी झालेल्या मदन मोहन यांनी सैन्यातील नोकरी सोडल्यानंतर लखनौ आकाशवाणी केंद्रावर काही काळ काम केलं. गीतकार अख्तर रोमानी यांचाही आज स्मृतिदिन. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा आज जन्मदिन. संगीतकार रोशन यांचा आज जन्मदिन. अभिनेत्री लीला चिटणीस यांचा स्मृतिदिन.

थोर विचारवंत समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज जन्मदिन. केसरीचे पहिले संपादक, फर्ग्युन्स महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. सुधारक या वृत्तपत्राचे ते संस्थापक संपादक होते.

0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका 17 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोते हो, दररोज सकाळी 7 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.

शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून

आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7 वाजलेले आहेत. आता आयसी अक्षरे रसिके हा साहित्य विषयक कार्यक्रम ऐकूया. यामध्ये आज दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध यत्न तो देव जाणावा

आई, मला हे झाड काढून दे ना. चित्रकलेच्या वहीत चित्र काढत बसलेला चारू आईला म्हणाला. चारूच्या आईनं त्याला स्पष्ट नकार दिला. चारू थोडा हिरमुसला. आजी, आजोबा, दादा आणि बाबा कुणीच त्याला मदत करायला तयार नव्हतं. आता त्याला हे चित्र पूर्ण करावंच लागणार होतं. ते त्याचं काम होतं, त्यालाच करावं लागेल, शिकावं लागेल. आपलं काम आपणच करावं असा एक महत्वाचा संस्कार एका नकारानं झाला होता. खरंच आपणच आपल्याला घडवायचं असतं, कुबड्या न वापरता चालायला शिकायचं असतं हे मुलांच्या मनावर ठसवणं हे मोठ्यांनी शिकायला हवं. शिकता शिकता तरबेज होता येतं, मोठं होता येतं. आपला प्रयत्न आपला आपण करायचा असतो, ज्याचा त्यानं करायचा असतो. यत्न तोची देव जाणावा असं सांगत समर्थांनी सुद्धा प्रयत्नांवर जोर दिला आहे. काही जण मात्र सगळं देवाच्या हवाली करून मोकळे होतात. दैव मोठं की प्रयत्न हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण दैवाला जीवनात थोडं महत्व असलं तरी माणसानं जास्तीत जास्त जोर प्रयत्नांना द्यायला हवा. म्हणोनी अभ्यासास काही सर्वथा दुष्कर नाही असं सांगणारे ज्ञानेश्वर प्रयत्नवादाला महत्व देतात. आत्मोन्नतीचा असा प्रयत्न आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मदत करतो. असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 2% प्रतिभा आणि 98% प्रयत्न आहे. जो स्वतःसाठी स्वतः प्रयत्न करतो तो स्वतः स्वतःचा मित्र असतो. जो प्रयत्न करणं सोडून देतो, दुसऱ्याची मदत घेतो, तो स्वतःच स्वतःचा शत्रू होतो, स्वतःला पांगळं करतो, स्वतःला दुबळं बनवतो. स्वतः प्रयत्न करणं याचा अर्थ मार्गदर्शनाची गरजच नाही असा नाही बरं. योग्य मार्गदर्शन मिळणं हे फार महत्वाचं आहे, पण देणाऱ्याचा हात घ्यायचा नसतो हे ध्यानात ठेवावं लागतं. एका दिव्यानं दुसरा दिवा लागतो हे खरंच आहे, पण दुसऱ्या दिव्यात तेल वात घालून तो सुसज्ज असेल तरच तो लागणार, हो ना? तेल वात किंवा दिवा यातलं काही एक जरी जवळ नसेल तर दिवा पेटणार कसा? या गोष्टी तयार ठेवाव्या लागतात. तसंच केवळ गुरुकृपा, उपदेश, गुरुसंगती यांनी प्रगती होत नाही, ज्ञान मिळत नाही. ते प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घ्यावं लागतं. कोणीच कोणाला सर्व ज्ञान देऊ शकत नाही, स्वतःच कष्ट करून ते मिळवावं लागतं. आई तर काही मिळत नाही, म्हणून आत्मविश्वासपूर्वक निष्ठेनं प्रयत्न करत राहणं हाच एक योग्य मार्ग आहे. आपण तो विसरता कामा नये. मार्गदर्शन घ्यावं, पण मार्गक्रमण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे हे लक्षात ठेवावं. सावधानता, सातत्य, चिकाटी या गोष्टी ध्येयप्राप्तीसाठी खूप महत्वाच्या आहेत. यात कुठंही उणीव निर्माण झाली तर अधपतन होणारच. म्हणतात ना, सावधानता हटी तो दुर्घटना घटी. विवेक, सातत्य, उत्साह हे गुण आपल्याला आपला मित्र बनवतात. आळस, अळमटळम अशा गोष्टी आपल्याला आपलाच शत्रू बनवतात. जे अभ्यासाचं तेच आरोग्याचं. आरोग्य संपन्न राहणं अथवा आजारी पडणं आपल्यावरच अवलंबून असतं. योग्य आहार, योग्य विहार असेल तर आरोग्य चांगलं राहतं. आजारी

0: पडल्यावर डॉक्टर औषध देतात, पण ते वेळेवर आणि योग्य प्रमाणात घ्यावं लागतं. तसं न केल्यास आजार बरा होत नाही, म्हणूनच आपणच आपले शत्रू असतो. उद्धरेत आत्मनात्मानाम नात्मा नमव साधयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनहा. गीतेतील हा 6व्या अध्यायातील श्लोक प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे. चारूच्या पालकांनी तो आचरणात आणला आहे ना तसा.
1: यत्न तो देव जाणावा हा दीपलक्ष्मी पुजारी यांचा वैचारिक बंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला.
2: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
3: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
4: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
9: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यापूर्वी काही माहिती आणि संदेशांसाठी वळूया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 आम्ही प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस

0: यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा तिसरा क्रमांक आहे. 2014 ते 2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता. मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10 ते 12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं

7-3 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा

0: आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: श्रोतेहो जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम. दिलखुलास 7:25, अनुरूप विवाह संस्था 7:40, आयुष्याचा वेद आयुर्वेद 7:45, चिंतन हास चिंतामणी 8:40, NCERT उमंग 9:30. फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.
5: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर.
6: काय चाललंय काय झटपट पटापट?
5: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
6: कसलं?
5: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
6: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 1447।
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
5: नुटेलाची एवन चटणी
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोते हो हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आणि तुमचे शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा। या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा। तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा। यासाठी आमचा फोन नंबर 02131-265-2624। आपण आम्हाला फोन करू शकताय आज सकाळी 11 ते 12 या वेळेत। आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। 7:25 होत आहेत। आता दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमासाठी मुंबई केंद्राकडे वळूया।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहे. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या न शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा आम्हाला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं. नाही,
1: बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणार आहे, सॉल्व्ह करणार आहे, तर असं अजिबात नाही आहे. एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना, तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने

0: हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
1: सगळेच शेतीकडे वळतील. सर पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
0: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट, म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचंय की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
0: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
1: आहे,
0: वेगळं तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कप मध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशनच होईल पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय

0: की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जो रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा, खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की वन टू वन क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान, जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी आता एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे.
1: okay.
0: ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं. आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावा रूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतंय, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे. म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: हे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र आहे. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.

0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 7:40 झाली आहेत। अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूया।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
4: नमस्ते।
3: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत, आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
4: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे। आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार। ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंट्सही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती। कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे। त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय।
3: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे। याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता। त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com। तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजला आहे?
4: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत। ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल, आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं। त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते। प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल, मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय, आपल्या जोडीदारामध्ये आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे, आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे। आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील। तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे।
3: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
4: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो। त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे। मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे। त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमात ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा, आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच।
3: वा, क्या बात है। श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते। 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि अंदाज 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivah.com। पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
4: नमस्कार।
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।

0: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. 7:45 झाली आहेत. आता ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
3: नमस्कार
2: सर. आज आपल्याकडे जो प्रश्न आलेला आहे तो अशोक यांनी विचारलाय. ते सांगतात की मी ड्रायव्हर आहे, सतत फिरतीवरचं माझं काम आहे. गेले काही महिने मला त्वचेवरती पुरळ उठल्यासारखं होतंय, लाल लाल चट्टे उठतात आणि खाजही येते, तर हे कशामुळे होतंय?
3: जसं अशोक सरांनी सांगितलं की त्यांचा ड्रायव्हिंगचा व्यवसाय आहे, म्हणजे त्यांचं एकाच ठिकाणी बसून प्रवास करणं हे खूप होतं. खाण्यापिण्याच्या सवयी देखील त्यांच्या, म्हणजे वेळेवरती न जेवण होणं किंवा रात्रीचा प्रवास करणं, या गोष्टीही त्यांच्या बाबतीत सातत्याने या घडत असू शकतात. आणि प्रवास करताना आपल्या शरीरामधील वात हा वाढत असतो. सतत लाईटशी कॉन्टॅक्ट आला रात्रीच्या ड्रायव्हिंगच्या वेळेस तर आपल्या शरीरामधील पित्त हे वाढत असतं, उष्णताही वाढत असते. तर आयुर्वेदानुसार ददरू, गजकर्ण, खरूज, इसप या आजारांमध्ये ही सगळी लक्षणं बघायला मिळू शकतात. शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असणं, खूप घाम येणं, आंघोळीनंतर अंग पूर्ण कोरडे न करताच कपडे घालणं, दमट ओलसर अंतरवस्त्र वापरणं, दही पोहे शेंगदाणे शिक्रण दूध भात असे विरुद्धान्न किंवा विदाही पदार्थ वारंवार खाणं, या गोष्टींमुळे हा त्रास जो असतो हा वाढत असतो. जनरली पावसाळ्यात यापैकी गजकर्ण आणि ददरू हे त्वचारोग होतात. ज्या ठिकाणी घाम येऊन तो वाढत नाही अशा जागेला किंवा नेहमी वस्त्राने आच्छादलेला जो शरीराचा भाग असतो त्या ठिकाणी गजकर्ण होतं. याच्यामध्ये बारीक मोहरी एवढ्या पोळ्या येतात, त्या एका रांगेत येतात आणि नंतर त्याचे काठ हळूहळू पसरत जाऊन खूप खाज येणं, आग होणं, लस वाहणं अशी लक्षणंही याच्यामध्ये बघायला मिळतात.
2: ओके.
3: ददरू म्हणजेच दात. या त्वचा रोगामध्ये मानेवरती, कमरेवरती गोल पैशासारखे चट्टे येतात, त्याच्यावरती बारीक कोळ्या असतात व खूप खाज असते. हा आजार बरा झाला तरी त्याचे डाग हे खूप दिवसांपर्यंत त्या ठिकाणी राहतात. खरूज हा जो प्रकार आहे हा कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. लहान मुलांमध्ये हा विकार स्वच्छता राखता येत नसल्यामुळे फार त्रासदायक असा होऊ शकतो. सर्वांगांवर तसेच मांड्या, पोट, हाताची बेचकं याच्यामध्ये पोळ्या येऊन त्या फुटतात आणि त्या ठिकाणची त्वचा काळी पडून रुग्णाला असह्य खाज येते. अशा रुग्णांना रात्रीची झोप घेणं हे देखील फार मुश्किलीचं होऊन जातं. इसबामध्ये सुद्धा 2-4 पोळ्या येतात आणि त्या फुटून चारही बाजूने पसरत जातात आणि खाजही वाढत जाते.
2: श्रोते हो, आरोग्याविषयक असेही काही प्रश्न तुमच्याही मनात असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर निखिल रणदिवे सर या कार्यक्रमाच्या द्वारे उत्तरं देतील. त्याचबरोबर त्वचेच्या कोणत्याही प्रकारच्या विकारांवरती शुद्ध आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूरच्या डॉक्टर निखिल रणदिवे यांना. आमचा पत्ता: श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क: 83-08-83-08-54 83-08-83-08-54 डॉक्टर निखिल, मग या सगळ्या विकारांवरती आयुर्वेदामध्ये काय चिकित्सा सांगितली आहे?
3: कोणताही त्वचारोग ज्यावेळेस आम्ही ट्रीट करतो त्यावेळेस जनरली रक्तदृष्टी होणं हे त्याच्या मागचं एक प्रमुख कारण असतं. म्हणून फक्त लावण्यासाठी क्रीम्स किंवा ऑइंटमेंट्स दिले तर फक्त तात्पुरतं उपशम मिळतो आणि थोड्या दिवसानंतर हा त्रास पुन्हा सुरू होतो. यातून जर कायमचं बरं व्हायचं असेल तर महामंजिष्ठादी काढा, गंधक रसायन यासारखी रक्तशुद्धीकर औषधं, औषधी स्नेहपान, पंचकर्मातले विरेचन, रक्तमोक्षण किंवा जलौकाचरण या चिकित्सांचा खूप चांगला फायदा होतो. ज्यांना गजकर्णासारखा किंवा फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो दिवसातून 2-3 वेळा आंघोळ करावी. दही पोहे शेंगदाणे आंबट आंबवलेले पदार्थ, शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ सतत खाल्ल्याने हे त्रास लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. जर खाण्यामध्ये त्यांनी असे पदार्थ अवॉइड केले आणि चिकित्सा केली तर त्यांना यातून पूर्णपणे उपशम हा मिळू शकतो.
2: नक्कीच. थँक्यू डॉक्टर निखिल, या अशोकजींच्या प्रश्नांना तुम्ही इतक्या छान पद्धतीने उत्तर दिलं त्याबद्दल. त्याचबरोबर श्रोते हो, तुम्हालाही आरोग्याविषयक असे काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर निखिल रणदिवे सर या कार्यक्रमाच्या द्वारे उत्तर देतील. आणि त्वचेचे आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूरच्या डॉक्टर निखिल रणदिवे यांना. आमचा पत्ता: श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँडजवळ दुधाळी इथे. संपर्क: 83-08-83-08-54 83-08-83-08-54 पुन्हा भेटूया श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
0: प्रायोजित

0: कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
4: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशन ला जा फास्टात.
5: वय दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा. यासाठी आमचा फोन नंबर आहे 02131-265-2624. यासाठी आपण आम्हाला आज सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन करू शकताय, तेव्हा जरूर फोन करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, आता आनंद घेऊया काही भावगीतांचा.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आशा भोसले यांनी गायलेलं भावगीत ऐकूया, संगीत दिलंय सुधीर फडके यांनी।

श्रोतेहो नमस्कार. कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अर्थसहाय्यानं शिवाजी विद्यापीठातील राबवण्यात आलेल्या स्तुती वैज्ञानिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधांचा समन्वित प्रशिक्षण कार्यक्रम या प्रकल्पाला DST स्तुती सल्लागार समितीनं व्हेरी गुड असा शेरा दिला. या प्रकल्पाचा अंतिम टप्प्यातील 38,37,000 रुपयांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झाल्यानं सुमारे 2,18,00,000 रुपयांचा हा प्रकल्प अधिकृतपणे पूर्ण झाला. या प्रकल्पाचा उद्देश देशातील संशोधकांना अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणाचं प्रशिक्षण देणं आणि संशोधनासाठी उपलब्ध सुविधा सर्वांसाठी खुला करणं हा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईनद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळांतर्फे जून जुलैमध्ये ही पुरवणी परीक्षा घेण्यात आली. www.mahaehssiboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे विविध पदवी पदव्युत्तर आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याअंतर्गत BA, BCom, MA, मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतिहास, MCom आणि MSc गणित या दूरशिक्षण अभ्यासक्रमांसह ऑनलाईन MBA, MCom आणि MSc गणित या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. जिल्हा परिषदेचा कृषी पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा आत्मा आहे. जिल्ह्याचं संपूर्ण अर्थकारण हे याच व्यवसायावर अवलंबून आहे असे गौरवोद्गार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहेत.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। श्रोते हो, बेवारस मयत व्यक्तींविषयीचं निवेदन ऐकूया। एक अनोळखी पुरुष जातीचं अंदाजे 35 ते 40 वय असलेलं मृतदेह, ज्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर विजय असं गोंदलेलं आहे। रुकडी गावाच्या हद्दीत यांचा मृतदेह सापडलेला आहे। तर यांच्याविषयी कुणाला काही माहिती असेल तर हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। यानंतर आणखी एक निवेदन, एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह, वय वर्ष 40 अंदाजे, यांचं वर्णन असं आहे, रंग सावळा, बांधा मध्यम, उंची 5'6", केस काळे पांढरे, मिशी वाढलेली, दाढी वाढलेली, पोटावर तीळ, डोळे काळे, अंगात लाल रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट। हा मृतदेह मार्केट यार्ड कोल्हापूर या ठिकाणी आढळून आलाय। या वर्णनाच्या व्यक्तींविषयी काही माहिती असल्यास शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। कार्यक्रम सुरू आहे कोल्हापूर दर्पण। श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा। तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत। यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-265-26-24। आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासाठी कोल्हापूर विभागानं कोल्हापूर ते पंढरपूरसाठी 225 बसेसचं नियोजन केलं आहे। गेल्या वर्षी पंढरपूरसाठी गावातून 24 बस धावल्या होत्या, तर परतीच्या प्रवासात थेट गावांपर्यंत 108 बसची नोंदणी झाली होती।

0: याबरोबरच आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 8:40 आपण ऐकणार आहात चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत थोड्याच वेळात.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना.

चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित, व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग 3 रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही

0: यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या दोन टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टीकोन त्यांनी मांडला. नियम विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या समुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 8:41 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: जन्माला आल्यापासून जीवन जगण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं आणि जीवन जगण्यासाठी आपण जे काही करतो त्या करण्याला क्रियमाण असं म्हणतात. या क्रियमाणाचं महत्त्व काय आहे? तर आपण या क्रियमाणातून एका बाजूनं प्रारब्ध भोगतो आणि दुसऱ्या बाजूनं या क्रियमाणातून पापपुण्याची निर्मिती होते. या पापपुण्यातून आपण नियती निर्माण करतो आणि ती नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भगवंताची कृपा होते असं आपण म्हणतो पण भगवंताची कृपा होत नाही. तर सर्व जे काही घडतं ते आपल्या पापपुण्याद्वारे घडतं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परमेश्वराची कृपा, देवाची कृपा असं आपण म्हणतो, वास्तविक हा पुण्याचा प्रभाव आहे असं म्हटलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला देवाची कृपा, भगवंताची कृपा असं म्हणता तेव्हा तुम्ही दैववादाकडे जाता. दुःख आलं की हे आपलं पाप आहे असं म्हटलं पाहिजे, पण ते पाप आताचं असलं पाहिजे असं नाही, ते पूर्वीचंही असू शकतं. सांगायचा मुद्दा, जेव्हा सुख येतं तेव्हा तो पुण्याचा प्रभाव असतो आणि जेव्हा आपल्या वाट्याला दुःख येतं तेव्हा तो पापाचा प्रताप असतो. आपल्या कर्मातून एकतर पाप निर्माण होतं किंवा पुण्य निर्माण होतं. जीवनविद्या सांगते की आपल्या कर्मातून किंवा आपल्या करण्यातून फक्त पुण्यच निर्माण करायची आपण काळजी घेतली पाहिजे. पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात या संदर्भात तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा. दुसऱ्यांना त्रास देणं, त्यांना पीडा देणं म्हणजे पाप, आणि दुसऱ्यांना मदत करणं, त्यांना सुख देणं म्हणजे पुण्य. आता समर्थ रामदास स्वामी काय सांगतात पहा. ते सांगतात, पाप ते विस्मरण, पुण्य ते स्मरण. ते सांगतात की देवाचं स्मरण केलं की पुण्य मिळतं आणि देवाचं विस्मरण झालं तर ते पाप होय. आता देवाचं म्हणजे कुणाचं हा प्रश्न निर्माण होतो. जीवनविद्या सांगते की तुम्ही समजता तो देव नाही. मग भगवद्गीतेत या संदर्भात जे सांगितलं आहे ते या संदर्भात चिंतनीय आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशैर्जुन तिष्ठती असं म्हटलेलं आहे. ईश्वर सर्व भूतानाम, या ठिकाणी सर्व भूतमात्रात ईश्वर वास करतो असं म्हटलेलं आहे. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे.

जीवनविद्या सांगते की तुम्हाला इतरांना सुख देता आलं नाही तरी चालेल, पण दुःख देता कामा नये. या संदर्भात तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग सुंदर आहेत, पण हा अभंग मला फार आवडतो. हा अभंग काय आहे ते पहा. या अभंगात ते म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाच्या जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. त्यांच्या या अभंगात सर्व आलं, जीव जगत आणि जगदीश सर्व आलं. विष्णू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चार हातांचा देव येतो. विष्णू म्हणजे काय? तर विश टू एंटर. अणु आणि रेणू यातही जो प्रवेश करू शकतो आणि सबंध विश्वाला जो व्यापून आहे तो विष्णू. विष्णुमय जग असं म्हणताना विष्णूची मूर्ती म्हटलेलं नाही, जग हे विष्णुमय आहे. आणि या विष्णूचं स्मरण करणं हा धर्म आहे. जग हे विष्णुमय आहे, जगात विष्णू भरलेला आहे, आणि हे पाहणं हा वैष्णवांचा धर्म आहे. आता वैष्णव कोण? तर वैष्णव तो जया ज्याची हरिवरी माया. तुम्ही जेव्हा इतरांना दुःख देता तेव्हा ते दुःख तुम्ही विष्णूला देता. म्हणजे ते केवढं मोठं दुःख आहे याची कल्पना करा. म्हणून पाप ते विस्मरण, पुण्य ते स्मरण असं म्हटलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं म्हणताना भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे. हा माझा तो तुझा, हा माझा धर्म तो तुझा धर्म, माझा धर्म चांगला तुझा धर्म वाईट, आम्ही उच्चवर्णीय तुम्ही नीचवर्णीय, आम्ही श्रीमंत तुम्ही गरीब, हा जो भेदाभेद आहे हा भेदाभेद अमंगळ आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज या जगामध्ये दुःख काय? कारण हा भेदाभेद आहे. म्हणून मी हिंदू, तू मुसलमान, तू ख्रिश्चन, तो ज्यू आहे, हा जो भेदाभेद आहे हा आला की त्यातून दुजाभाव आला, त्यातूनच द्वेष मत्सर आला, त्यातूनच तंटे बखेडे आले. आणि म्हणून ऐक्यभाव पाहिजे. ऐक्यभाव पाहिजे म्हणजे काय? ऐक्यभाव म्हणजे एकच सर्व विश्वात आहे आणि सर्व विश्वामध्ये तो एक आहे. तो एकच विश्वरूप झालेला आहे आणि म्हणून तो विठ्ठल. विश्वी ठसावला तो विठ्ठल. जो विश्वात ठसावलेला आहे तो विठ्ठल. विश्वरूपानं जो प्रगट झालेला आहे तो विठ्ठल. हा भाव असणं म्हणजे ऐक्यभाव. आणि म्हणून अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे असं म्हटलेलं आहे. जेथून चर आणि अचर हे विश्व निर्माण होतं तो विठ्ठल. आणि ज्यात सर्व वास करून आहे तो विठ्ठल. म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना दुःख देता तेव्हा तुमचं दैव कसं असणार? दुसऱ्यांना तुम्ही दुःख देता तेव्हा तुमचं दैव वाईटच असणार. आणि तुम्ही जर सर्व लोकांशी चांगले संबंध ठेवाल, सर्वांशी चांगलं बोलाल, सर्वांचं हित होईल असं कराल, तेव्हा सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आपण काय करतो? आपण आज सुखाच्या मागे धावतो आहोत. सुख पुढे आणि आपण त्या सुखाच्या पाठीमागे. सुख पुढे आपण पाठीमागे, पण सुख काही आपल्या हाताला लागत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, करतळी आवळा तैसा हरी. तळहातावर ठेवलेला आवळा जसा दिसतो तसा हरी आपल्या हातात आहे. पण कधी? तर करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरीला आकळू शकतो. अंतःकरणात हरीला प्रत्यक्ष उभा करतो. हरी म्हणजे काय? तर सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंद पद हरी म्हणती जया. वास्तविक हा हरी आपल्या हातात आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सांगायचा मुद्दा,

0: ईश्वर स्मरण ते पुण्य, हे ईश्वर स्मरण महत्त्वाचं आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर तुम्हाला पुण्याचं महत्त्व पटेल. म्हणून या संदर्भात जीवनविद्या सांगते की तुम्ही जर इतरांना त्रास दिलात किंवा दुःख दिलं तर ते दुःख तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीनं परत येईल, आणि इतरांना जर तुम्ही सुख दिलं तर ते सुख तुमच्याकडे सहस्रपटीनं बुमरँग होऊन परत येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. आता इतरांना सुख द्यायचं का दुःख द्यायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हास चिंतामणी आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर.
5: काय चाललंय, काय झटपट पटापट?
4: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळ माझं मोठं काम पटापट झालं.
5: कसलं?
4: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
5: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.
0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: नंबर पुन्हा एकदा 02-31-265-26-24। तेव्हा जरूर फोन करा आणि आपलं मत मांडा. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
8: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना. निवड तुमची, फायदा तुमचा.
9: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा. यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-265-26-24. आपण आम्हाला फोन करू शकता आज सकाळी 11 ते 12 या वेळेत. जरूर फोन करा आणि आपल्या शंका प्रश्न विचारू शकता. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

श्रोते हो, तुम्ही केलेली पंढरपूर वारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. येत्या शनिवारी म्हणजे 18 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. विषय पुन्हा एकदा जाणून घ्या, तुम्ही केलेली पंढरपूर वारी. याविषयी बोलूया 18 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02131265624.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांना लझीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. श्रोतेहो, आज संगीतकार मदन मोहन यांचा स्मृती दिन आहे. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या संगीत नियोजनातली काही गाणी ऐकूया.

श्रोतेहो जरूर ऐका उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. आपण ऐकताय गीत बहार हा कार्यक्रम. यामध्ये आता हकीकत या चित्रपटातलं गाणं मोहम्मद रफी यांचा आवाज आहे. गीतकार आहेत कैफी आजमी.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: गीत बहार या कार्यक्रमात आज आपण संगीतकार मदन मोहन यांच्या संगीत नियोजनातली काही गाणी ऐकतोय। आता ऐकूया लता मंगेशकर यांचा स्वर, कैफी आजमी यांची गीतरचना आहे हीर रांझा या चित्रपटासाठी।

श्रोते हो, वीर जरा हा लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपट, ज्याला दिग्दर्शक यश चोप्रा यांनी संगीतकार मदन मोहन यांच्या अजरामर आणि न वापरलेल्या जुन्या धून वापरून श्रद्धांजली म्हणून

संगीतकार मदन मोहन यांच्या अजरामर आणि न वापरलेल्या जुन्या धून वापरून श्रद्धांजली म्हणून संगीतबद्ध केलं. कार्यक्रमात आता याच चित्रपटातलं गाणं ऐकूया. उदित नारायण यांचा आवाज आहे, जावेद अख्तर यांची गीतरचना.

श्रोते हो, आज गीतकार अख्तर रोमानी यांचाही स्मृती दिन आहे. त्यांनी लिहिलेलं हसीना मान जाएगी या चित्रपटातलं गीत ऐकूया. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आहे, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा आवाज.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 9:30 झाली आहेत. आता उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.

0: रंग बिरंगा सुंदर मोर। और भाई दीपू, फिर मोर को देखकर खरगोश बोला,
1: क्यों भाई क्यों मोर जी, हमसे दोस्ती करोगे?
2: हाँ हाँ, क्यों नहीं, मैं तो साथी ही ढूंढ रहा था।
1: दादी माँ, दादी माँ, अब तो तीनों दोस्त बन गए, फिर?
0: फिर? अरे फिर क्या दीपू, अब तो तीनों यानी?
1: यानी खरगोश, हिरन और मोर।
0: शाबाश, तो अब ये तीनों जंगल में साथ साथ घूमते, साथ साथ नाचते और साथ साथ गाते, मिलजुल कर रहते।
1: फिर तो दादी माँ तीनों ही गाते होंगे।
0: क्या गाते होंगे रे, क्या गाते होंगे?
1: बन गए हैं साथी, मिलकर रहेंगे हम तुम, मिलकर रहेंगे हम तुम, खुशियाँ बांटेंगे हम तुम, खुशियाँ बांटेंगे हम तुम।
0: अरे तुझे तो बड़ा गाना याद है, अब सो जा, गाते गाते रात हो जाएगी, सो जा।
3: श्रोताओ, अभी आपने सुना कार्यक्रम जंगल के साथी, और अब इसी के साथ हमारा आज का कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी कुसुम लता,
4: जगबंधु,
3: चेतना
4: और मंजू कुमारी जी के साथ विमलेश को आज्ञा दीजिए। नमस्कार, नमस्कार।
5: उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
6: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात। हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर।
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
9: खरीप हंगाम 2026।
10: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
8: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
10: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
11: पोलीस,
12: मिस सीमा,
11: हो बोलते,
12: लगेच पोलीस स्टेशनला या। थांबा, नाहीतर घरी येऊ। हा
11: पण का, मी
12: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
11: डिजिटल अरेस्ट?
12: 1,00,000 द्या, वाचाल।
11: इतके पैसे?
12: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
11: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
12: अरे,
11: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
13: हॅलो मम्मा,
11: हाय।
13: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क रहा।
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
9: खरीप हंगाम 2026।
10: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
8: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
10: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात सुगम संगीत। ऐकत रहा आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र।
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
9: खरीप हंगाम 2026।
10: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
8: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
10: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
14: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
15: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
14: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्यातले आपले तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. तेव्हा जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा. आज सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-31-265-26-24.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या, दाढ लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
4: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
5: वय, दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आशा भोसले यांचा स्वर आहे, ही रचना आणि संगीत यशवंत देव यांचं.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: सुगम संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता देवकी पंडित यांच्या आवाजात रचना ऐकूया पल्लवी देशपांडे यांची. संगीत नरेंद्र देशपांडे यांचं.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: सुगम संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर।

0: शांता शेळके यांची ही रचना होती आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी

0: इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत। संगीत दिलंय रवी दाते यांनी।

0: सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. नमस्कार.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात. FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
4: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर मधुकर येवलुजे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका 17 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, तुम्ही केलेली पंढरपूरवारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. येत्या शनिवारी म्हणजेच 18 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-231-2562-26. आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 10:31 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत काही गझल्स. सुरुवातीची ही गझल जगजीत सिंग यांच्या आवाजात.

कैफी आजमी यांची ही रचना होती. आवाज आणि संगीत जगजीत सिंग यांचं होतं. कार्यक्रमात आता तलत अजीज यांचा आवाज.

पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत. याबरोबरच हिंदी गझलचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात.

0: मनातली गाणी आकाशवाणी,
1: झऱ्यातलं पाणी आकाशवाणी,
2: तज्ञांची वाणी आकाशवाणी,
3: गुज सांगते कानी आकाशवाणी।
4: लोककलेची नाणी आकाशवाणी।
1: सर्वांच्या मनोमनी आकाशवाणी।
5: गुणांच्या खाणी आकाशवाणी।
6: मनोरंजनाची पर्वणी आकाशवाणी।
7: माध्यमांची राणी आकाशवाणी।
8: एकशे दोन अंश सात मेगाहर्ट्झ अर्थात आकाशवाणी कोल्हापूर।

श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आमच्या फोन लाईन्स आता सुरू होत आहेत. सकाळी 11 ते 12 या वेळेत आपण आम्हाला फोन करू शकतात. या आठवड्यातले आमचे तज्ज्ञ आहेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश वर्मा. जरूर फोन करा आणि ऊस भुईमूग पिकावरील कीड रोग नियंत्रण याविषयी तुमचे प्रश्न शंका जरूर विचारा. यासाठी आमचा फोन नंबर 02131265624. आमच्या फोन लाईन्स सुरू होत आहेत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 11 वाजलेत. आता रामचरित मानस गान हा कार्यक्रम ऐकूया. आज याचा भाग 407. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर. ही रचना आहे संत तुलसीदास यांची. संगीत दिलंय सतीश भाटिया यांनी.

0: रामचरित मानस गाण हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज याचा भाग 407 प्रसारित करण्यात आला. रचना होती संत तुलसीदास यांची, संगीत सतीश भाटिया यांनी दिलं होतं, गायक कलाकार होते सुरेश वाडकर. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं.
1: माझे नित्य ते गाणे, माझे गाणे,
2: गाणं मनातलं.
1: गाणे ही गाणे, माझे गाणे.
2: चित्रपटातलं गाणं तयार करताना त्याच्यामागे बऱ्याच लोकांची मेहनत असते. मग तो गीतकार असो, गायक असो, संगीतकार असो किंवा मग पडद्यावर भूमिका वठवणारे कलाकार असोत. प्रत्येक गीतासाठी असणारी शब्दांची गुंफण, त्यासाठी असणारं संगीत हे वेगवेगळं असतं. रोज नवनवीन चित्रपट येत असतात, आपण अनेक गीतं ऐकत असतो, पण काही गीतं मात्र

0: आपल्या मनात घर करून जातात। तेव्हा आपल्या मनात घर करणारं गीत आपल्या ओठावर यावं यासाठीच आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो गाणं मनातलं। तर ऐकूया गाणं मनातलं। हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं।
1: हॅलो, नमस्कार,
0: बोला।
1: आम्ही रावसाहेब शिरळे बोलतोय आणि मला बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभान अल्लाह हा सिनेमा होता, बडे मियां छोटे मियां, तर त्यातले हे टायटल गीत जे मी आता म्हणतो ते बडे मियां आणि छोटे मियां हे असं ग्रुप डान्स आहे तो, आणि अमिताभ आणि गोविंदा यांचं नृत्य त्यामध्ये आहे आणि अतिशय सुंदर असं गीत आहे। तर 1998 साली हा प्रदर्शित झालेला सिनेमा, जवळजवळ 9 गाणी होती आणि त्यामधलं हे गीत आवडत आहे। बाकी सगळी गाणी चांगली आहेत पण हे गीत आवडत आहे, की तुम्ही लावा। आणि सिनेमा तसा सोसो होत, मनोरंजक होता, कॉमेडी होती त्यामध्ये, त्यामुळे फारसं काय नाही। पण गाण्यासाठी किंवा आईमताबसाठी हा सिनेमा पाहायला लोक त्यावेळी गेली, पण बरं वाटलं ते गाणी बिणी ऐकून डान्स वगैरे बघून। तर बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभानअल्लाह ही गीत तुम्ही लावा।
0: तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का?
1: हो, पाहिला ना।
0: मग तुम्हाला गोविंदाचा अभिनय आवडला की अमिताभ बच्चनचा?
1: मला दोघेही, अमिताभ आहेत म्हणून गोविंदाने श्रेष्ठ काम केलं, एक मोठा माणूस आहे त्याच्यावर मला काम करायचं, त्यामुळे त्यांचंही काम चांगलं झालं आणि या गोविंदांच्या बरोबर याने देखील तिची वर्तन करून दाखवली। दोघी एकमेकाला एकशे बडकर एक असं मला ते वाटलं सिनेमा पाहताना, त्यामुळे खरोखरच रंगत आलेली होती या सिनेमामध्ये। स्टोरी बघायला गेला तर तशी तुझी, त्याची टोपी त्याच्या टोक्यावर, त्याची डोबी माझ्या डोक्यावर असून फसवा फसवी ती हमाल करून देतात डबल रोल असल्यामुळे, त्यामुळे तो सिनेमा त्यावेळी थोडासा चालला नाही असं नाही, पण बरं वाटली। गाणी वगैरे 9 गाणी होती, त्यात पहिलं टायटल गीतच आहे जवळजवळ, तर ते तुम्ही लावा अशी विनंती आहे।
0: हो हो, जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत।
1: बर।

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: मॅडम नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी घाटंजी जिल्हा यवतमाळवरून बोलत आहे.
0: हा बोला, आपलं नाव सांगा.
1: माझं नाव सुरेश कुमार पुट्टजवार.
0: हा
1: नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूरचे आम्ही बऱ्याच दिवसाचे श्रोता आहे मॅडम.
0: हा हा.
1: आणि दिनांक 5 जुलैला युवावाणी या कार्यक्रमामध्ये जल है तो कल है हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, त्या दिवशी प्रसारित केला होता. तर पाण्याचं महत्व काय असतं या संदर्भात युवावाणी या कार्यक्रमातून खूप असा मौल्यवान संदेश दिला मॅडम. आणि आकाशवाणी कोल्हापूरची निर्मिती असलेला हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्या दिवशी मॅडम. पाण्यावरच सगळं जीवन आहे हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला.
0: बरोबर, पाणी म्हणजे जीवन आहे. मध्यंतरी पाऊस अजिबात नव्हता, पण आता सध्या थोडा तरी पाऊस पडायला लागलेला आहे. नाहीतर तो दुष्काळ पडायचीच वेळ आलेली होती, पण कुठेतरी त्या वरुणदेवानं आपल्यावर कृपा केली आणि त्यामुळे पावसाच्या सरी बरसायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे थोडीशी पाणी टंचाई किंवा हा जो उष्मा वाढला होता आपल्या पर्यावरणात तो जरा कमी झालेला आहे आणि कुठेतरी ते आपल्याला सुखावतोय पावसाच्या सरी ज्या पडतायत ते.
1: अगदी बरोबर, पाण्यामुळे सगळं जीवन आहे. नाही का,
0: बरोबर,
1: सगळे धरतीवरचे सजीव आहे हे पाण्यामुळेच त्यांचं जीवन आहे.
0: हो हो.
1: तर आकाशवाणीचे कार्यक्रम आम्ही सकाळी म्हणजे भक्ती संगीताचा कार्यक्रम जो असतो आणि विचार मंथनाचा असतो, त्याचप्रमाणे आरोग्य संपदा हे सगळे कार्यक्रम आम्ही नियमितपणे ऐकतो मॅडम. आणि आकाशवाणी ऐकल्यामुळे एक आत्मिक समाधान वाटते असं माझं मत आहे मॅडम. संगीत ऐकल्यानं माणसाची तब्येत फ्रेश होते.
0: हो, विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे की बऱ्याच आजारांवरती सुद्धा संगीत थेरपीनं रुग्णांना बरं करता येतं.
1: खरं आहे, अगदी बरोबर.
0: तर मग आज कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला?
1: सुरेश वाडकर यांनी गायलेलं पहाटे पहाटे मला जागा आली हे भावगीत जरी वाजवलं तरी चालेल मॅडम.
0: तर गाणं मनातलं आहे, तर तुम्हाला मात्र आता या गाण्याबद्दल सांगावं लागेल की तुम्हाला हेच गाणं काय ऐकायचंय.
1: सुरेश वाडकरचे जे भावगीत आहे ते मनाला असं स्पर्श करणार संगीत त्या गीतामध्ये आहे मॅडम. आणि खूप छान अशी रचना गीतकारांनी रचली आहे, यामुळे हे गाणं आम्हाला आवडतं. उत्तम असं संगीत असल्यामुळे आणि पहाटे पहाटे म्हणा किंवा कुठल्याही वेळेला हे गीत ऐकायला बोर होत नाही या दृष्टिकोनातून हे गाणं आवडतं.
0: पहाटेच्या वेळी अशी मन प्रसन्न करणारी गाणी ऐकली की आपला दिवस सुद्धा खूप प्रसन्न होऊन जातो. म्हणजे दिवसाची सुरुवात खूप छान प्रसन्न होते. आणि सुरेश वाडकर यांचा आवाज तर आपण काही त्यांच्याबद्दल म्हणजे बोलू तेवढं कमीच आहे. त्यांचा अभ्यास असेल संगीतातला किंवा त्यांचं प्रत्येक गाणं ते अगदी व्यवस्थित निभावून नेतात.
1: शास्त्रीय संगीत सुद्धा त्यांनी गायलेलं आहे.
0: बरोबर.
1: त्यांच्या

0: गझल आहे, चित्रपट गीत आहे, मराठी भावगीत आहे, त्यामुळे एक सुरेश वाडकर म्हटलं तर एक अजरामर गायक कलाकार आहे असं मला तरी वाटतं मॅडम.
1: तुम्ही एवढ्या लांबून आमचे कार्यक्रम ऐकता.
0: हो मॅडम, आता कसं आहे सुरुवातीला कोल्हापूर ऐकायचं पण ते रेडिओमध्ये स्पष्ट काही ऐकायला येत नाही, पण आज इंटरनेटच्या माध्यमातून ऍपच्या माध्यमातून जगात कुठेही नाही का आकाशवाणी केंद्र ऐकता येते.
1: बरोबर, कुठलंही केंद्र आपण कुठेही जगाच्या कोपऱ्यात ऐकू शकतो.
0: हो हो हो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मॅडम, पहिलेपेक्षा आता सोयीस्कर झालेलं आहे. आणि आम्ही एक पुन्हा वैशिष्ट्य सांगतो, तुमचे जे कार्यक्रम कोल्हापूरचे प्रसारित होतात ते आमच्या माझ्या मेमरी कार्ड मध्ये जे वैचारिक कार्यक्रम आहे, काही बरेचसे युवावाणीचे आहे किंवा कोणाच्या मुलाखती आहे, डॉक्टरांचे कार्यक्रम आहे, हे माझ्या मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करून ठेवते मॅडम, जेणेकरून कधीही ऐकाला.
1: अरे वा.

0: मध्ये जे वैचारिक कार्यक्रम आहे, काही बरेचसे युवावाणीचे आहे किंवा कोणाच्या मुलाखती आहे, डॉक्टरांचे कार्यक्रम आहे, हे माझ्या मेमोरी कार्ड मध्ये सेव्ह करून ठेवते मॅडम, जेणेकरून कधी ऐकता आला.
1: अरे वा, म्हणजे तुम्ही त्याचं पुनःप्रसारण तुमच्याच फोनवरून ऐकता?
0: हा, पुन्हा प्रसारण आमच्या मोबाईलवरूनच कधी ऐकता येते. एखादी मुलाखत गडबडीत झाली तर ते स्पष्टरित्या आम्हाला रिव्हिजन करून ऐकता येते.
1: बरोबर, मग जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: आंबप्पाळी बोलतोय. आंबप्पाळीहून हातकणलीहून बोलतोय. कृष्णात पाटील.
0: हा बोला.
1: गाणं ऐकायचं ते.
0: हो सांगा, कोणतं गीत ऐकायचंय?
1: ते मराठी पिक्चर आहे ना, माझं घर माझा संसार.
0: हा,
1: त्याच्यातलं स्वप्नाहून सुंदर
0: हेच गीत का ऐकायचंय तुम्हाला?
1: ते कसं आहे मॅडम, नवीन संसार जर स्थापन, नवीन संसार स्थापतात ना नवीन, त्याचं अर्थपूर्ण गाणं आहे ते, दोन कपलसाठी. आणि छान रचना आहे त्याची, म्हणजे एक नवीन जोडप्यानं शिकावं त्यातनं काहीतरी, असं छान आहे ते. आवाज पण चांगला आहे सुरेश वाडकरांना.
0: तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?
1: हो पाहिलाय, दोन तीन वेळा पाहिलाय.
0: मग चित्रपटाविषयी काहीतरी सांगा ना.
1: आता कसं आहे मॅडम, जुने चित्रपट पाहण्यासारखे चांगले आहेत, अर्थपूर्ण होते. मराठी असू देत, हिंदी असू देत, आताच्या काळात काय झालंय, जरा रिमिक्सचा वगैरे जमाना आल्यामुळे ते पिक्चरला अशी पाहिजे तशी स्टोरी देता येत नाही, किंवा ते आपल्या पिढीला घेता येत नाही असं म्हणलं तर वावखानं. ज्या ते कसं चाललंय आता, ज्या ते कलयुगानुसार चाललंय ना.
0: बरोबर.
1: आमच्या काळातलं कसं होतं, पिक्चर असे अर्थपूर्ण होते, समाजपूर्ण किंवा हृदय स्पर्श असायचं, त्यातनं काहीतरी घेण्यासारखं असायचं. म्हणजे एखादं कुटुंब जरी असं काही अडचणीत असेल तर त्या पिक्चर बघून शिकायला मिळायचं काहीतरी.
0: बरोबर.
1: असं होतं. आता कसं झालंय, आताचे पिक्चर त्याच्या काही क्रेज नुसार झाले, त्यामुळं तेवढं काही हे नाही वाटत, बहुत असं काही घेता येत नाही असं मला. आणि कार्यक्रम आपले छान असतात कोल्हापूर केंद्राचे, आम्ही नेहमी ऐकतो. अगदी 10-15 वर्षापासून मी कार्यक्रम ऐकतो. दुपारचं प्रसारण चालू व्हायचं पुढे सुरुवातीला
0: 12-1 असायचं.
1: त्यापासून आम्ही ऐकतोय. पूर्वी सांगली केंद्र असायचं, आपल्या काल कोल्हापूर केंद्र असावं, ते पण चालू झालं योगायोगानं. खूप बरं वाटलं आणि आम्ही नेहमी ऐकतो कोल्हापूर केंद्र.
0: मग जरूर ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: हो, मी वंदना चव्हाण बोलते साने गुरुजीतून.
0: हा बोला.
1: मला गाणं ऐकायचं होतं.
0: हा सांगा ना, कोणतं गीत ऐकायचंय?
1: हळदी कुंकू चित्रपटातील लावणी कुठेही लावली तरी चालेल.
0: या चित्रपटातलंच गीत तुम्हाला काय ऐकायचंय हे पण सांगावं लागेल तुम्हाला.
1: मला लावणीचे जगदीश केपूरकरांचे सगळ्या लावणी सगळी गाणी आवडतात. आणि मला मराठी पण चित्रपटातील सगळीच गाणी आवडतात. मराठी चित्रपट पण आवडतात.
0: हा हा.
1: रेडिओ खूप वर्षापासून ऐकते मी. तुमचे कार्यक्रम पण सगळे आवडतात आणि ऐकते पण मी. सकाळी उठल्यापासून दुपारी पर्यंत चालू असतो रेडिओ. कामाच्या ह्याच्यात दुपारी नाही लावू शकत मी.
0: तुम्ही हे जे चित्रपटातलं गीत सांगितलं तो चित्रपट पाहिलाय का तुम्ही, हळदी कुंकू?
1: हो, खूप वेळा पाहिले. चित्रपट सृष्टीतले ते अनमोल रत्न होते त्या पिक्चर मध्ये. रवींद्र महाजनी, रंजना, उषा नाईक, अगदी म्हणजे असा घरगुती पण आहे आणि असा म्हणजे असं एक बघतानाच असा जिव्हाळ्याचा असं आपण असं म्हणजे आपली कहाणी किंवा असं एखाद्या जिव्हाळ्यानं असं पिक्चर एखाद्या हे ऐकते की नाही तसं तो पिक्चर वाटतो. पण छान वाटतो पिक्चर बघताना. आणि रवींद्र महाजनींचे पिक्चर, रंजनाचे पिक्चर काय ते चांगलेच असतात.
0: म्हणजे त्यांनी अभिनय इतका छान वाटवलाय.
1: चित्रपट आर्य संसार संसार रवींद्र यांचा, रंजनाचा, परत हळदी कुंकू, भरपूर त्यांचे पिक्चर सगळेच चांगले आहेत. लावणी म्हटलं तर उषा नाईक सारखी आणि उषा चव्हाण सारखी लावणी नाही.
0: बरोबर.
1: खूप छान लावणी असतात त्यांच्या. जगदीश केपूरकरांच्या लावण्या तर मी सगळ्या जवळजवळ सगळ्या आहेत. त्याने आवडतात पण मला. मी दादा कोंडकेंचे पिक्चर पण म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पासून मराठी चित्रपट मी बघतेच. मला आवड आहे. गाणं गुणगुणणं म्हणा किंवा गाणी ऐकणं, मराठी हिंदी खूप छान. रेडिओ सारखा जोडीदार नाही.
0: बरोबर.
1: असं पळू देत नाही रेडिओ.
0: हो. आणि रेडिओ आपण कुठेही बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये असलो, कुठेही असलो तरी
1: रेडिओ घेऊन जायला पाहिजे. काही नाही, मोबाईल वर सुद्धा आपण रेडिओ.
0: बरोबर.
1: सगळे कार्यक्रम असे चांगले असतात. चांगले म्हणण्यापेक्षा A1 असतात. खूप वर्षापासून आम्ही खूप लहान असल्यापासून मी रेडिओ ऐकतो.
0: अरे वा, चांगली गोष्ट. मग तुम्हाला रेडिओ ऐकण्याची सवय कोणी लावली?
1: माझी आई. म्हणजे माझे बाबा मेट्रिक होते.
0: हा हा.
1: ते रेडिओ बातम्या ऐकायसाठी

0: ते 72 युद्ध, त्याच्यासाठी आमच्या घरी रेडिओ होता तेव्हा जास्त टीव्ही वगैरे काही नव्हते ना.
1: बरोबर.
0: म्हणून आमच्या आईला जुन्या गाण्यांचा खूप छंद, खूप म्हणजे खूप छंद, तिच्यामुळे मग मला पण छंद लागला. आणि आता तर इतक्या सोयी झालेत की आपण डायरेक्ट आपल्या मनातलं म्हणा, आपल्या आपल्याला जे आवडते ते गाणं आपण ऐकू शकतो. पण मी सारखं नाही फोन करत, मी कधीतरी वर्षातून 2 वर्षातून फोन करते. कारण जे श्रोते गाणं मनातलं सांगतात ना, ते असं वाटतं की माझ्याच मनातलं गाणं सांगितले. त्यामुळे असं मी फोन करून सांगावं असं कधी नाही वाटत. कधीतरी असं खूप दिवस झालेत की मग असं वाटतं की एखाद्या वेळेस आपण पण फोन करावा.
1: आणि मग तुम्ही लहान असल्यापासून तुमच्या आईमुळे हा रेडिओ ऐकायला सुरु केला, आणि मग त्यामुळे तुम्ही बरीचशी गीतं ऐकलेली असतील ना, जी तुमच्या आईच्या काळातली पण असतील, चित्रपटातली गीतं.
0: भरपूर भरपूर भरपूर, ब्लॅक अँड व्हाईट पासून ते आतापर्यंत सगळी गाणी ऐकलीत मी.
1: तर मग जरूर ऐका तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: आकाशवाणी कोल्हापूर.
0: हां, बरोबर.
1: मी नरहरी गोडसे, अर्जुन नगरी ITI इथून.
0: हां, बोला.
1: एक भुजे के लिए प्रसाद प्रोडक्शन मद्रासचा हा चित्रपट माझ्या 25 येथील कमल हसन वरती अभिनेत्री दोघांचाही हा पहिला चित्रपट. वासू व सपना यांची ही प्रेम कहाणी. वासू हा दाक्षिणात्य तर सपना हिंदी भाषिक. दोन्ही कुटुंब शेजारी शेजारी राहत असतात. दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध. प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी दोघांच्या कुटुंबातील वरिष्ठ लोक त्यांना काही अटी ठरवतात. दोघांनी 1 वर्ष भेटायचं नाही, फोन सुद्धा करायचा नाही, की पत्र सुद्धा लिहायचं नाही. आणि त्यानंतर जर तुमचं

0: प्रेम असंच राहिलं तर आम्ही तुमच्या लग्नाला संमती देऊ. दरम्यान दोन्ही कुटुंब ठरवतात की एका वर्षात त्यांच्या मनात परिवर्तन करावं. हे वासूला मान्य नसते. तो म्हणतो, तुला जाणणारे न जाणणारे पशुपक्षी निसर्ग तुला पाहणार आणि मी एवढा तुझ्यावर प्रेम करतो, मी तुला पाहायचं नाही. सपना त्याची समजूत करते. आपण कुटुंबाच्या अटी पूर्ण करू व एक वर्षानंतर एकत्र येऊ. वासू म्हणतो, मी तुला रोज एक पत्र लिहीन, पाठवणार नाही. 365 दिवसानंतर ती पत्रे घेऊन एकत्र तुला देईन. गोव्यातील दोनापावला या ठिकाणी याचे शूटिंग झाले. गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहायला छान होतात. आजही आपण गोव्यास गेलो की गोव्याचा टुरिस्ट गाईड शूटिंगचे ठिकाण अवश्य दाखवतात. कोणत्याही जुन्या ठिकाणी गेलो की त्यावेळी वासू सपना यांची नावे लिहिलेली असायची. इतरांची असतात. सपनाला एका खोलीत ठेवलेले असते, ती घरभर वासू वासू लिहिते. वासूला एकदा काही सुचत नाही, तो पत्रात फक्त सपना सपना सपना लिहितो. ज्याप्रमाणे हिरदांगा हिरियात लैला मजनू नंद मेहंदी या गाजलेल्या जोड्या, तशीच ही वासू सपना ही जोडी त्यावेळी गाजली. हिंदी सिनेमात या चित्रपटातील हम बने तुम बने एक दूजे के लिए, उसको कसम लगे उसको कसम लगे एक पल भीजे, हम बने तुम बने एक दूजे के लिए. हे गाणं मला
1: तर मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र गाणं मनातलं.
1: हो हो, मला गाणं ऐकायचं आहे.
0: आपलं नाव सांगा आधी.
1: मी गीता रेंद्राळे बोलते.
0: हा,
1: खोपरीतून बोलते.
0: हा बोला.
1: मला मेरा साया मधलं लता मंगेशकर यांचं गाणं ऐकायचं आहे.
0: हा लावूयात. त्यातलं कोणतं गीत?
1: मी म्हणून दाखवते की
0: हो.
1: तू जहां चलेगा मेरा साया साथ होगा, तू जहां

0: साया हे गाणं ऐकायचं आहे.
1: खूप छान म्हटलं आपण. पण हेच गीत का तुम्हाला ऐकायचंय?
0: मला लहानपणापासून अशी जुनी गाणी आवडतात.
1: हा हा.
0: आणि गाणे एकदम छान आहे, ऐकायला एकदम मस्त वाटते. मला जुनी गाणी फार आवडतात आणि तुमचे कार्यक्रम मी नेहमी ऐकत असते.
1: हा हा. पण तुम्हाला ना याच गीताबद्दल थोडंफार सांगावं लागेल. मेरा साया चित्रपटाबद्दल सांगा किंवा चित्रपट बघितला त्यावेळेची काही आठवण असेल तर मग तसं काहीतरी सांगा ना.
0: चित्रपट मी पाहिले नाही आहे, फक्त लहानपणी माझे वडील त्यांनी रेडिओ लावून ठेवायचे आणि त्यावेळी ही जुनी गाणी त्यावेळेस रेडिओ लागायची आणि ते माझ्या म्हणजे असं एकदम मनात बसले. अजून सुद्धा मी ते गाणी विसरलेले नाही आहे. मला लता मंगेशकरची गाणी आणि लता मंगेशकर मला फार आवडतात आणि त्यांचा आवाज ऐकून मी सुद्धा शाळेत कार्यक्रम असताना ते त्यांचीच गाणी म्हणते मी. त्यामुळे मला लता मंगेशकरची गाणी आहे ना ती सगळी आवडते.
1: चालेल, मग जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत.

0: गाणं मनातलं या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी. ध्वनिमुद्रण केंद्रातून ध्वनिमुद्रणासाठी सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी आणि ध्वनी प्रक्षेपण केंद्रावरून ध्वनी प्रक्षेपणासाठी सहाय्य केलं होतं ZN मुजावर यांनी. आता मात्र हा कार्यक्रम संपायची वेळ आलेली आहे. पुन्हा भेटूया असंच एखादं मनातलं गाणं घेऊन गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये.
1: गाणं मनातलं गाणी ही गाणी गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपलं पशुधन आपलं जीवन, म्हणूनच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर अक्षता रेणुशे यांची मुलाखत जरूर ऐका बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात। FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत। आता वनिता मंडळाच्या कार्यक्रमासाठी मुंबई केंद्राकडे वळूया। दरम्यान आजच्या प्रसारण सभेतून मी लझीना तुरुप आपला निरोप घेतेय। पुन्हा भेटू, नमस्कार।

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरंय. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते तिथे दोघं

0: हमरी तुमरी वर आले होते.
1: बापरे कशावरून?
0: कोथिंबिरी वरून.
1: काय कोथिंबिरी वरून?
0: हो
1: काय बोलतेस तू.
0: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
1: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
0: हो, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे, आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
1: आता पूर्वी बघ कसं पोस्ट कार्ड होती, पोस्ट कार्ड मिळायला एक एक आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, का रे रागवलास का.
0: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
1: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हंटल काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले अरे ठीक आहे आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं, कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
0: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
1: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे आणि मग ते सल्ले नको इतके आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
0: खरे हो? राग ही भावना चुकीची नाहीये पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
1: करेक्ट.
0: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं तुझ्या हातात निखारा धरला तर सर्वात आधी कोण भाजेल. शिष्य म्हणाला मी. साधू म्हणाले राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
1: हो आणि नंतर असंही म्हणतात अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
0: हेतू कधीच नसतो पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
1: कुठली गोष्ट?
0: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं. त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले पण काहीतरी दुसरं काम आलं त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
1: आठवली आठवली ही गोष्ट. परवाच जागतिक लोकसंख्या दिन झाला ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग. म्हणजे बघ ना लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले
0: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
1: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बर का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
0: वा खरंच. अरे बेल वाजली. आता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
1: अगं तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा.
0: मुलखा तर आळशी आहे. आले आले. ये.
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
1: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
0: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
1: काय काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये 2 जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
0: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही अजिबात नाही, माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं आणि थेट मारामारीवर आलं आणि आवाज असा जणू 2 देशांचं युद्ध सुरू.

0: बापरे मग
1: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती, पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
2: हेच ना अहंकार आणि राग, ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
0: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
1: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
2: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
0: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
1: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
2: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
0: काय ग?
2: ते म्हणतात राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
0: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
1: आणि आमचे आजोबा म्हणायचे तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर 2 पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
2: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणूस की प्रेम करुणा सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
0: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र ओरखडे पडले तरी चालतात. काय गंमत
1: आहे, आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
0: विषयच तसा आहे ना, पण एक कबुली देतो. हा, काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
2: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबदगदीचे अवतार असतातच आसपास.
0: हो हो, खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
1: कारण अति घाई संकटात नाही.
2: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
0: हो, आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची, पण संध्याकाळी चल चहा घे जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळं एका क्षणात.
2: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोला चाली. हा, बोला चाली झाली. 2 दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
0: बापरे.
2: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आलीय.
0: क्या बात है. खरंच काय सुंदर विचार आहे ग, भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आलीय. क्या बात है.
2: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, ही

0: वा किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
0: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: खरंच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला काका सोप आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला

0: आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
2: आणि क्षमा मागायलाही. आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
0: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का ग? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
0: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
2: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्याच हातात आहे.
0: काल लोकल मध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला, आजी इथे बसा.
2: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
0: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
2: वा वा मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
0: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात है. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
0: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
0: बर.
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
2: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
0: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहाने निदान व्हायला हवा.
2: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
0: अगदी. प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत 4 माणसं पण 4 वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
2: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
0: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
2: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
1: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
2: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
1: त्याचं कारण माहितीये का तुला?
2: काय?
1: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
0: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
1: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
2: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
1: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं आणि राग आला तर उत्तर देण्याआधी 1 ग्लास पाणी प्यायचं.
0: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
1: एकदा काय 10 वेळा करेल.
2: आणि घरात रोज 10 मिनिट मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
1: अरे बापरे. ठीक आहे ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल. आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
0: वा वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
1: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार. आण लवकर.
2: खरंच, आपण जग बदलू शकत नाही पण आपला स्वभाव बदलू शकतो आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
1: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
0: वा, चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल. बरं
1: बरं ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेव नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टर प्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलंय होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिर आयोजित करतात. होमिओपॅथी विषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग 1 आणि भाग 2 असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग 1 या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली,

0: एक तरुण डॉक्टर आपल्या सोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे दोन भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्पटमच्या सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.

0: शोधणार होत ते असं औषध आहे की त्या सिमटमच्या सिमिलर सिमटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
1: बर,
0: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे, आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंट.
1: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
0: 1810 ला जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला, तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
1: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
0: होय, अगदी होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही, दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
1: बर, या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं लक्षण मुख्यतः?
0: होय, आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जी घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज आयबीएस झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिमटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं,
1: वेगवेगळे कॉम्बिनेशन किंवा
0: दोन्ही. पण यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँझायटी बरीच असते. आता ती अँझायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँझायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट, सो कॉज इज अँझायटी बेसिकली जे माइंडमध्ये काम करतं आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिमटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे, तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँझायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे, म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलाय ते मेन सिमटम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतं, म्हणजे जेव्हा अँझायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.
1: अच्छा, पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
0: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटला आयबीएसचे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं कारण प्रत्येकाचा जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचं सिमटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिमटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आयबीएस लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिमटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतला, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले आणि यांचे सिमटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला फक्त संधिवाताचे जरी सिमटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्ती जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं अगदी आजाराच्या सुरुवातीलाच, तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, डायग्नोसिस सगळ्यांचं सेम आहे रुमेटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिमटम स्वतःचे प्रोड्यूस करते व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिमटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
1: बर,
0: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं, काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढे जॉईंट पेन होतं की ते उठत जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे व्हेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधी दिसत नव्हता, त्याची कुठलीही सिमटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो, ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी

0: किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो ते तर बरं होतंच, आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमटॉइडचं उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात, पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो त्याच्यानंतर प्रिस्क्राइब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिम्पटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिम्पटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिम्पटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात, युजली किंवा पेन नाहीये मग आपण एक पेन किलर कमी करून बघू, आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगले वाटतोय मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिम्पटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात,
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते, आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर, आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही,
0: कसं सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंटला त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
0: कसं ते आमच्याकडे जे सिम्पटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीचे औषधं आहेत जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
1: बरोबर,
0: त्यामुळे कसं अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
1: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल, पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
0: सर्दी खोकल्याची पहिले तर हिस्ट्री शॉर्ट असते, दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटला सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस दोन वेगळी औषधं.
1: अच्छा,
0: याच्यामध्ये आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललात तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर कि मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते हातपाय सुद्धा दुखतात. म्हणजे जनरल सिम्पटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात, काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिम्पटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही प्यायले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिम्पटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिम्पटम्स आहेत, आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो मग आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
1: प्रतिकारक शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं.
0: कारण हे जे सिम्पटम आहे हे त्यांचे स्वतःचे सिम्पटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिम्पटम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी तापत तरी किंवा सर्दी खोकलाचे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
0: कारण बघा आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसांनंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
1: बरोबर, तुम्ही मग आजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी अॅलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
0: बघा निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी अॅलोपॅथी आयुर्वेद मध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते अॅलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. तेव्हा डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अॅनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
1: तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल,
0: पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात ऑलरेडी,
1: त्यामुळे ऑलरेडी करून आलेले
0: 80% वेळेला असंच होतं.
1: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं.

0: असतं, कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
1: अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते, कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिम्पटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं, कारण दिसत असल्या छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
0: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
1: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 क्षार असतात त्या. आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात, उसाच्या रसापासून. आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची, ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंगसाठी. जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, असे बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं.
0: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी,
1: अगदी वेगळी हो. त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 ची पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते, पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
0: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
1: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी की आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक सव्वा तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ शकता,
0: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
1: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
0: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का? आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
1: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेन्टाईज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात. सपोज 3 गोळ्या 3 वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचं आहे, अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसांना 3 घ्या.
0: अच्छा,
1: अशा केसेसमध्ये लागतं.
0: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
1: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे, ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
0: अच्छा.
1: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
0: त्वचेवरती
1: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला, तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कशा पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात, म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायची तर करू शकतो, फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
0: बरं झालेलं आहे,
1: ही पावती आहे खरं तर.
0: अच्छा,
1: की आता खरंच बरं होत
0: आहे त्याची.
1: होय.
0: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात? म्हणजे शरीरात

0: आणि मनाच्या आरोग्यासाठी?
1: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषध आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, ॲलर्जी, आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंट्स आणि लवकर येतो. त्याच्यामध्ये स्लो हा संधिवात म्हणा, अजून बरेच एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डलायटिस वेगळे HLA-B27 वगैरे हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिम्पटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे, ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिम्पटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अॅग्रिवेशन पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये TCOD म्हणा किंवा थायरॉईड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिम्पटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँझायटी इश्यू सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बऱ्याच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रा नाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँझायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप वृत्ती असते, त्याशिवाय डिप्रेशन आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँझायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
0: अच्छा, पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
1: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत आणि तुम्ही आज बघितलं त्या वयोगट म्हणजे 20-30 मध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाहीयेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत, आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते. आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय,
0: बर,
1: व्यसन, आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
0: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या,
1: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20-30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
0: पण मग या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
1: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे त्रास आहेत पण मला ह्या या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते, आता ही यंग बाई आहे, किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही, आणि ह्याच्यामुळे मला माझ्या ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आले जेव्हा यांचा जॉब सुद्धा द्यायची वेळ आली, म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटी सारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात, अशा वेळेला ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4थ्यानंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत
0: त्यांना आम्ही
1: आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो, कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसन आहे, आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
0: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच आली मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
1: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाही तर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वी मध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार.

0: त्यामुळे आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच. जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन, याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल, मासिक पाळी, हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी ही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य
0: अगदी धोक्यात.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं, व्यायाम, योगासनं यांचीही मदत होते. तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या अॅलोपॅथीमध्ये सुद्धा, की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईल बद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचं मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज, आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण पीसीओडी म्हटलं तरी ह्याचा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्त त्यांचे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा, आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, पीसीओडी त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्वाचे
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर, डायबिटीज हे जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिस मध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि खूपच वाढलं.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकार शक्ती चांगली करतं आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो. तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातले मोठे स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झालं, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपलं स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे 1-1.5 तास त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन जातात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार. कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि त्याचं लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं, तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो. कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो. किंवा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही.

0: आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, असं चालतं. किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पेलीत त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा,
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठली दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे, तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात, त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, म्हणून या काही गोष्टी,
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषत केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं, त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली, कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते. त्यांना केमोथेरपी जे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण, तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो. त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस की बाबा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं, जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा, आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो, किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 वर होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोस झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ऍलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना, कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर ते म्हणाले तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हती. अशा वेळेला देव असेल बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारलं होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण,
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यवर आहे की माझ्याकडे एक महिला येत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटले तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता, दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतला की ऑलरेडी सुरू झालं नाहीये ना, त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्युअर की आता हे सिमटम येत नाहीये, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाहीये. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आले, आणि तो जे सिमटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली ते सिमटमही आता येत नाही, किंवा पेन यायचा किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजतं ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिमटम कमी करून दिलेत आपण. तर जर काही सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं, पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा,
0: पण आता हे पिढ्याने पिढ्या मला माहिती आहे म्हणून मी यांच्यात करू शकले.
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाहीच देत आहे. खरं
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
1: अर्धशिशी
0: हो, आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटेफुटर तुम्ही जेव्हा ट्रिगर बद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं की जेवणाची वेळ चुकली

0: मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं. हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशेषीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे डेडलाईन्स आहे त्याच्यानंतर अर्धशेषी, काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो. असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो. इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा,
0: लहान मुलांसाठी
1: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकल मध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची दोन पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी केले 2009 पासून सुरू केलं, 10 वर्ष मला लागली कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून की बाबा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला,
1: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे.
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात, पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: वा, तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे. तुमचे वडील बालरोग तज्ञ
0: होय
1: आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळले.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला, ते म्हणाले होमिओपॅथी ही अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं, पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ते सुद्धा ऍलोपॅथिक डॉक्टर आहेत.
1: बर,
0: हे ऍलोपॅथिक डॉक्टर आहे, नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरोबर, डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास, त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी.

0: ढोलकी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातं. मे 2021 मध्ये वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. नीट यूजी हेर परीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या एप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील. त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलद गतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3 लाख कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल. मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निकाल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराण विरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15 लाखाचं तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील.
हरमनप्रीत कौर

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मुंबासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारत

0: भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात एमटी अलभाया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसंच एमटी मुंबासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका नगरपालिका नगर परिषदा नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाही तसं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या पीव्ही सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आत्तापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्याने या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्विसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्षावर मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग इथं भेटते एचपीसीयूसी मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3

मंडळी, काव्यवाचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेल्या

0: आपले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंढे आली आहे. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात ते सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेजमधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिली आहे. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात, प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची, अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच. निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा, भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
0: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे ना देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
1: हो,
0: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडत आहेत हे असं कधी जाणवलं?
1: जेव्हा कोविड होता आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येतंय. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
0: ओ अच्छा,
1: तर अशी कवितेची सुरुवात झाली.
0: वा वा वा, मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
1: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादाकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा. एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी. नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवुनी अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
0: वा वा.
1: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी. चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा, आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
0: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं. खरंच म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं

माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशी ही आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत.

0: त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कवितेत यायला लागलंय.
1: वा वा वा मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
0: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्या मात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. आता मात्र चंद्र थकतो टाइम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो. पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जाग होऊ लागतं तिच्यातलं आईपण. उगवत्या सूर्यासोबत जाग होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
1: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं. खरंच फार फार सुंदर.
0: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमर शेख हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
1: वा वा तन्वी, कवी म्हटलं की प्रेम कविता ही आलीच. आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेम कविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेम कवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
0: हो नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीक येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेले आहे.
1: बरं,
0: ती कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धून तुझ्या मुरलीची.
1: वा.
0: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळून गेली बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. भाळून गेली बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच

0: सुखद हिंदोळे.
1: वाह वाह.
0: झुलवत राहिलास तोही तिला, झुलवत राहिलास तोही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16 सहस्त्र गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. 16 सहस्त्र गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं? तशी ती तुझी कोण होती? ती तर निळी हळद लालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधेश्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या. गोंधळून गेली, भांबावून गेली. तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. गोंधळून गेली, भांबावून गेली. तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. उतरवण्या तिची निळी हळद. येत असेल का रे अनय कुणी? उतरवण्या तिची निळी हळद. येत असेल का रे अनय कुणी?
1: वाह सुंदर. म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे. अशक्य सुंदर. आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं.
0: धन्यवाद.
1: कधी तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार. मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत बालगंधर्व या चित्रपटातून आनंद भाटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांची रचना. संगीत आहे कौशल इनामदार यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या शाखेतील तज्ज्ञ दंतचिकित्सक आहेत. तोंड, दात, हिरड्या आणि जबड्यांचे आजाराचं अचूक निदान, एक्सरे, सीबीसीटी यासारख्या आधुनिक रेडिओलॉजिकल तपासण्यांच्या सहाय्यानं योग्य उपचारांचं नियोजन करण्यासाठी ते समर्पित आहेत. गेल्या 15 वर्षापासून तोंड आणि जबड्याच्या आजाराचं निदान, उपचार, नियोजन आणि दंत चिकित्सा क्षेत्रात ते कार्यरत आहेत. सीबीसीटी म्हणजेच हे जे तंत्रज्ञान आहे, त्रिमितीय 3D विश्लेषण आणि कॉम्प्युटर गायडेड इम्प्लांट सर्जरी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अचूक निदान, शस्त्रक्रियेचं संगणकीय नियोजन आणि सुरक्षित तसंच अचूक इम्प्लांट बसवण्याची प्रक्रिया हे राबवण्यात ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि परिचितच आहेत. रुग्णांचं अचूक निदान, योग्य उपचार नियोजन आणि दीर्घकालीन यशस्वी उपचार हे त्यांच्या मुख्य कार्याचं ध्येय आहे आणि हा त्यांचा उद्देश आहे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तोंडाचं आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात नेमका काय संबंध आहे किंवा ते एकमेकांशी कसे परस्पर पूरक असे आहेत?
1: तोंडाचं आरोग्य म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की ओरल कॅव्हिटी इज अ गेटवे टू द बॉडी, म्हणजे तोंड हे शरीराचे प्रवेशद्वार आहे.
0: बरोबर.
1: आणि निरोगी तोंड असेल तर तुमचं शरीर पण निरोगी राहील. तर पहिलं म्हणजे तोंड हे फक्त दात आहेत हा एक खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे. तोंडमध्ये काय काय गोष्टी येतात, एक म्हणजे तुमचे दात आहेच,
0: बरोबर,
1: त्याच्या खालच्या हिरड्या ज्याच्या आतमध्ये हाड असते, जीभ, टाळू आणि तुमच्या आजूबाजूचा सॉफ्ट टिश्यू म्हणजे चमडी.
0: हो.
1: तर हे सगळे विभाग अतिशय महत्वाचे, हे सगळे क्लीन असणं महत्वाचे. तर जेव्हा आपण घास घेतो तर दाताचं काम फक्त चावणं आहे,
0: हो
1: ठीक आहे, ते सगळ्यांना माहिती. पण लाळेचं काम अतिशय महत्वाचं आहे की लाळेमध्ये रोगप्रतिकार शक्ती असते, लाळेमध्ये पचनक्रिया सुरू होते. आम्ही त्याला सदावरी अमायलेज म्हणतो की तुम्ही जो घास घेताय तो तिथेच पचायला सुरुवात होते.
0: बरं.
1: आणि जिभेचं काम काय? तर जे जे आपल्या घास सावल्या चाललाय त्याला मऊ करून गोल करून तो पचनक्रियेमध्ये टाकून देणे,
0: अन्ननलिकेतून तो खाली ढकलण्याचं
1: काम. सगळ्यात पहिली पचनक्रिया जी सुरू होते ती तोंडात सुरू होते.
0: बरं.
1: पचायला सुरुवात तिथे होते आणि तिथे जर आपण काळजी नाही घेतली तर तोंडात आता तुम्ही जे पण खाताय त्याची पहिली आपल्याला टेस्ट करते.
0: बरोबर.
1: तुम्ही रवंथ करता त्याचा आनंद पण घेता.
0: हो, हो.
1: मग तो आज जातो, डायरेक्ट नाही आज जात, गिळत नाही आपण. तर जेव्हा आपण हे सगळं करतोय तर हे महत्वाचं आहे की त्या प्रत्येक ठिकाणी आपण व्यवस्थित चावत तर आहोतच, पण दात आहेत का?
0: बर.
1: आपण हिरड्या मजबूत ठेवल्यात का? आपली जीभ स्वच्छ आहे का?
0: आणि फक्त दाताचं आरोग्याच्या बाबत बोलत असताना केवळ दाताच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा दाताची काळजी घेणं आवश्यक नसून मुखामध्ये आपले जे अन्य अवयव आहेत तर त्याची देखील देखभाल आणि काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. मग ही तोंडाची स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी सर्वात महत्वाच्या सवयी कोणत्या सांगता येतील आपल्याला?
1: तर पहिलं आपण हे समजून घेऊ की आपल्या तोंडात अनेक कीटाणू आहेत.
0: बरं.
1: शरीरात लाखोमध्ये तोंडामध्ये 700+ कीटाणू ऑलरेडी आहेत.
0: बरं.
1: त्याच्यामध्ये व्हायरसेस म्हणजे बुरशी तयार करणारे आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत.
0: हो.
1: तर यांना स्वच्छ ठेवायचं म्हणजे नुसतं ब्रश करून स्वच्छ ठेवणं नाही.
0: बरं.
1: तुम्ही जीभ स्वच्छ करण्यासाठी जुन्या काळामध्ये कॉपरचे असे रॉड
0: टंग
1: क्लीनर
0: जीभ
1: स्वच्छ ठेवण्यासाठी होते. आता प्लास्टिकचे येतात. जीभ स्वच्छ ठेवणे पहिली गोष्ट, जेवल्यानंतर चूळ भरणे खूप महत्वाचं. पहिली गोष्ट चूळ भरणे महत्वाचं. दातातले अन्नकण साठले की बॅक्टेरियाज तिथे साठणार.
0: बरोबर.
1: आणि तो साठलेला भागाला आम्ही प्लाक म्हणतो, म्हणजे ते जिभेला थोडं मऊसर लागतं. तर पहिल्यांदा ते साठणंच आपल्याला टाळलं पाहिजे.
0: बर.
1: ब्रश दोनदा करणे सगळे सांगतात.
0: बर.
1: पण रात्रीचा ब्रश करणे अतिशय आवश्यक.
0: अच्छा. बर.
1: आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर ब्रश करणे आवश्यक. जसं मी मगाशी म्हणलं की तुमच्या तोंडात बॅक्टेरिया चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत. तर पचनक्रिया वाढवणारे जे बॅक्टेरियाज आहेत किंवा कीटाणू आहेत ते सकाळी जास्त असतात, तर ते पोटात जाऊन दे, म्हणजे शरीराला कळतं
0: गुड बॅक्टेरिया,
1: गुड बॅक्टेरियाज अँड बॅड बॅक्टेरियाज.
0: अच्छा. बरं.
1: ते पोटात जाऊन दे की आपल्या शरीराला कळते की आता पचन क्रिया सुरू करायची.
0: हो, हो.
1: मग जेवल्यानंतर ब्रश तुम्ही करणं अपेक्षित.
0: बरं. बरं. बरं.
1: ह्या दोन गोष्टी आणि तिसरं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे

श्रोतोहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आज ऐकूयात ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष द्रवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. श्रोतो नमस्कार. श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करत आहोत डॉक्टर आशिष द्रवडे यांचं, जे

0: ती म्हणजे की हिरड्यांना मसाज आपण नाही करत.
1: बरं,
0: थोडस आपण हिरड्या जुन्या काळामध्ये ऑइल पुलिंग नावाची एक गोष्ट होती, म्हणजे तोंडात ते तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल ठेवायचे, तोंडात पकडून ठेवायचे काही सेकंद आणि थुंकून द्यायचे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय व्हायचं की अडकलेल्या गोष्टी पण निघायच्या, दुर्गंधी कमी व्हायची. ते तर बेसिकली हिरड्यांना पण मसाज व्हायचा किंवा बोटानी मंजन असायचं.
1: हो हो बरोबर.
0: तर हिरड्यांची पण काळजी घेतली जायची आणि हे स्पेशली वयोवृद्ध लोकांना खूप गरजेचं.
1: अच्छा. मग मला हे आता विचारायचं होतं की समजा दात नसल्यामुळं आणि आहार आणि पोषणावरती त्याचा काही परिणाम होतो का, किंवा त्यामुळं बोलण्यात एखाद्या प्रकारची अडचण येऊ शकते का, किंवा आपल्या चेहऱ्याच्या दिसण्यामध्ये किंवा चेहऱ्याच्या लुकमध्ये काही बदल होऊ शकतात का?
0: तुमचे दात नसतील तर पहिलं तुमची पचनक्रिया खराब होणार.
1: बरं.
0: म्हणजे तुम्ही अन्न चावूच नाही शकणार. तर पचनक्रिया निश्चित कर. मग खूपशा वयोवृद्ध लोकांना ऍसिडिटी खूप असते, पोटाचे विकार असतात.
1: बरं.
0: त्यांना असं वाटतं आम्ही हिरड्यांनी खातोय ना, माझे दात नाही आहेत तर मी हिरड्यांनी खातोय. तर दाताचं काम छोटं करणे आणि थुंकीचं जे काम आहे, लाळेचं जे काम आहे, ते खूप महत्वाचं. की जो ओल्ड एजमध्ये ड्राय माउथ होतो म्हणजे काय की थुंकीचं प्रमाण कमी होतं, तर जेव्हा तुम्ही दात नसतील अशा वेळेस निश्चितपणे पचनक्रिया तुमची खराब होते. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की तुमच्या कानाच्या शेजारी एक जॉईंट आहे, त्याला टेम्पोरो मँडिब्युलर जॉईंट म्हणतात, म्हणजे एक सांधा आहे.
1: बरं. बरं.
0: तो पहिला खराब होतो.
1: ओके.
0: तुमचे दात नसतील तर सगळा लोड, जसं की आपल्या पायामध्ये एखादा खडा जरी आला तर आपण लंगडायला सुरुवात करतो.
1: बरं. बरोबर.
0: तर तुमच्या दाताचा बॅलन्स गेला की सगळा लोड तुमच्या सांध्यावर जातो.
1: हो.
0: तुमचे चावण्याची पद्धत बदलली, अलाइनमेंट चुकले की तुमचे सांधे दुखायला लागतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे डोके दुखी येते, हा करताना क्लिक आवाज येतो कानामध्ये. तुम्हाला कधी कधी काही पेशंटला तोंड पण उघडता येत नाही, खूप कठीण होतं तोंड उघडायला. तर निश्चित तुमच्या जॉईंटला त्याचा निश्चितपणे परिणाम आहेच. वरती तुमचे व्हिटॅमिन डेफिशियन्सी सुरू होतात, म्हणजे तुम्हाला पचत नसल्यामुळे खूप आजार, गंभीर आजार व्हायची शक्यता आहे. डायबिटीसला तुम्ही आमंत्रण देताय.
1: बरोबर.
0: कारण साखरेचं प्रमाण जास्त आहे. जेव्हा तिथनं दात जातो तर पर्यायाने तिथल्या हिरड्या पण जातात. कालांतराने हिरडीच्या खाली जे हाड आहे ते पण जायला सुरुवात होते. तर आपल्या दातांमुळे आपले गाल आणि ओठ स्पष्ट उच्चार करू शकतात.
1: हो.
0: आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूचे स्नायू पण चांगले काम करतात. जसं मी स्नायूंचं बोललं की स्नायू तर इफेक्ट होतातच, पण स, श, फ, व हे शब्दच उच्चारता येत नाही. आणि मग सुरकुत्या येणं, जेव्हा तुमचं जास्त प्रमाणात हाड जातं, दात तर गेलेच, हाड पण गेलं, तर जबड्याचं हाड पण जायला लागतं.
1: बरं. अच्छा.
0: कारण त्याला फंक्शनिंगच नाही. मी जसं नेहमी सांगतो की तिथे जर काही फंक्शनिंग असेल तो भाग शरीर झिजवून टाकतं.
1: बरोबर.
0: तर मग जबड्याचं हाड गेलं की तुम्हाला गाल आत जाणे.
1: बरोबर. चेहऱ्याच्या प्रकारचा खड्डा पडला,
0: खड्डा पडल्यासारखं वाटणं. बरोबर आहे. सुरकुत्या येणे. त्यानंतर खूप वेळा निदर्शनात येतं आपल्याला की सुरकुत्यात गाल तर गेलेच आहे पण चेहऱ्याची हाईट कमी होते.
1: बरोबर.
0: म्हणजे चेहरा छोटा दिसायला, जे की लगेच कळते की तोंडात दात नाहीये. बर, हे फक्त वृद्धांना होतं असं नाही.
1: अच्छा.
0: तरुण लोकांना पण हा प्रॉब्लेम यायला लागतो, कारण त्यांना अवेअरनेस नाहीये की ते पटकन दात काढून टाकतात. लहान वयातच दात गेलेले असतात, तर त्यांना पण जॉईंटचे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यांचे पण चेहरे उतरतात. आणि जे मोठ्यांना प्रॉब्लेम, ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांना दिसायला लागले आहेत.
1: याबरोबरच सर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तोंड कोरडं पडणं किंवा ड्राय माउथ आपण जसं म्हणतो की यासारखी समस्या निर्माण होताना आपल्याला सर्रासपणे आढळते, तर यावर काय उपाय आहेत का?
0: तर बेसिकली ड्राय माउथ म्हणजे त्याला आम्ही आमच्या टर्ममध्ये झेरोस्टोमिया म्हणतो, की लाळ कमी होणे. तर जनरली तरुण असतानाच तुम्ही बघणं आवश्यक आहे की आपली लाळ कमी झाली आहे का, आपल्या तोंडातनं दुर्गंध येतोय का,
1: बर
0: ड्रायनेस वाटतोय का,
1: कोरडेपणा.
0: कारण सगळ्यात महत्वाचं कारण काय की तुम्ही पाणी जर कमी पिलं तर तसं पण तुम्हाला लाळ कमी येणार. आणि जसं मी म्हणलं, लाळ खूप आवश्यक आहे. प्रौढ आला तर आम्ही पहिल्यांदा निश्चित सांगणार की तुम्ही हायड्रेटेड राहा, पाणी व्यवस्थित प्या, शुगर फ्री असे च्युइंगम आहेत किंवा झायलेटॉल असलेले गोळ्या आहेत त्या सगळ्या, म्हणजे तुमची येते. व्हिटॅमिन सी दिली.

0: जातं.
1: बर.
0: किंवा कृत्रिम लाळ पण आणता येते काही उपचार देऊन, परंतु ह्यानंतर पण जर काही होत नसेल तर डॉक्टरांकडनं जाणून घेणं गरजेचं की माझ्या ग्रंथींना काही झालंय का.
1: बर.
0: मला हे खूप सांगणं महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये स्पेशली 40 ही नंतर मेनोपॉज किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे
1: बदल होतात शरीरामध्ये,
0: ऑब्झर्व केलं गेलं की त्यांच्या ज्या लाळेच्या ग्रंथी आहेत त्या सुचतात आणि तिथनं लाळ कमी येते.
1: ओके.
0: त्याला जॉग्रीन सिंड्रोम म्हणतात. तर खूपशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गालाच्या वरती कानाच्या मागे फुगलेलं असतं, तर लाळ ग्रंथीला सूज आलेली असते.
1: बर बर बर.
0: तर हे तपासून घेणं गरजेचं की मला ड्रायनेस काय येतोय.
1: बर. अच्छा.
0: घरगुती उपायामध्ये मी निश्चित हेच सांगेल की पाणी जास्त पिणे, इवन थोडाफार च्युईंगम गोळ्या खाऊन पण तुम्ही, स्पेशली त्याच्यात शुगर नसली पाहिजे.
1: बर.
0: तुम्ही ते वाढवू शकता.
1: तोंडाचे जे विविध आजार असतात, तर या आजारांमध्ये अन्य कुठल्या आजारांमुळे हृदयांच्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम वगैरे होतो का, किंवा अन्य कुठले आजार जे आहेत ते या गोष्टींना कारणीभूत ठरतात का?
0: जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याला तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह किंवा तुम्हाला हार्टच्या काही प्रॉब्लेम्स कंडिशन्स असतील, थिनरवर आहात तुम्ही.
1: अच्छा.
0: हे ह्याचे संपूर्ण परिणाम तुमच्या हिरड्यावर दातावर
1: असतात.
0: तर तुम्ही काय गोळ्या घेताय ह्याच्याने तुम्हाला पहिलं हे जाणून घेणं गरजेचं की माझ्या तोंडात रक्त येत आहे का.
1: बर.
0: माझ्या दात हालायला तर नाही लागले ना. मी एक रेफरन्स देईल गोळ्यांनी तोंडावर कसा फरक पडतो की मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये एक काळी बुरशी नावाची एक साथ आली होती, त्याला आम्ही म्युकर मायकोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये लोकांचे जबडे अक्षरशः खराब झाले, काढावे लागले. तर हे का झालं? कारण घाबरून त्या काळामध्ये लोक स्वतःच खूप मेडिसिन्स घ्यायचे, अँटीव्हायरल, किंवा घाबरून इतक्या गोळ्या घ्यायचे की त्याचे परिणाम तोंडावर दिसायचे. तर त्याचे निश्चित परिणाम तोंडावर असतात, जसं की आपण बोललो की डायुरेटिक्स म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, ह्या सगळ्या रक्तदाबाच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हाड जाणे.
1: अच्छा.
0: जर तुम्ही स्टेरॉइड्स घेत असेल, जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर दम्यामध्ये स्टेरॉइड्स घेतले जातात, तर तुम्ही स्टेरॉइड जास्त घेतले की बुरशी तयार होते.
1: अच्छा.
0: त्याला आम्ही ओरल कॅन्डिडियासिस म्हणतो. ती जिभेवर जास्त करून कळतं आपल्याला की टेस्ट जाते जिभेवर,
1: पांढरटपणा
0: येतो. तर जेव्हा तुम्ही हार्ट रिलेटेड गोळ्या घेता, त्याला आम्ही हे म्हणतो रक्तपातळ व्हायच्या गोळ्या, तर मग तुमच्या हिरड्यातनं कधी कधी थोड्या प्रमाणात जरी साचलेलं असेल तर स्वरूप जास्त येतं, रक्त यायला लागतं.
1: बर.
0: तर मी असं सांगेल उलट, कधी कधी हिरड्या तपासून पण तुम्हाला कळतं की तुम्हाला आहे काही प्रॉब्लेम.
1: अच्छा. बर.
0: तर गोळ्यांचा निश्चित असर आहे.
1: श्रोते, आपण डॉक्टर आशिष दरवडे यांच्याशी वृद्धांच्या विविध मुखाच्या आजाराच्या संदर्भातल्या बाबींवरती चर्चा करतोय. डॉक्टर, मला यानंतर असं विचारायचं होतं, तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं यामध्ये कोणती असू शकतात?
0: तोंडाचा कर्करोग सगळ्यांनाच माहिती की कशाने होतो, म्हणजे ते नव्याने सांगायची गरज नाही की तंबाखू खूप जास्त प्रमाणात तुम्ही जर पान सुपारी खात असाल तर त्याची सुरुवात जर एखाद्या पांढऱ्या डागाने होते, म्हणजे एक पांढरा डाग येतो
1: बर
0: चमडीवर आणि नॉन स्क्रॅपेबल, म्हणजे काय की तुम्ही त्याला किती पण घासा तो तिथनं निघत नाही.
1: अच्छा.
0: आणि हे कुठे होतं? जिथे तुम्ही जास्त तंबाखू ठेवताय.
1: बर.
0: पहिला पांढरा चट्टा येतो.
1: बर.
0: त्याला आम्ही प्री कॅन्सरस लिजन म्हणतो, म्हणजे कॅन्सरची सुरुवात.
1: बर.
0: त्याला ल्युकोप्लेकिया म्हणतो. तो लालसर चट्टा झाला तर त्याला आम्ही इरेथ्रोप्लेकिया म्हणतो.
1: अच्छा.
0: या दोन गोष्टी प्री कॅन्सरस मध्ये पकडल्या जातात की आधी होत आहे, पण जर तुम्हाला आमच्या भाषेत आम्ही अल्सर म्हणतो, जखम किंवा व्रण असेल.
1: अच्छा.
0: की जो दोन आठवडे झाला भरलाच नाही.
1: बर.
0: जसं आपण पहिले पण बोललो की तो वाघ बधीर झाल्यावर तुम्हाला काहीच कळत नाही.
1: बर.
0: आणि मी प्रत्येक पेशंटला ही विनवणी करतो की दुखतंय म्हणून आमच्याकडे असं नाही दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही तपासणी करून घ्या, कारण जर तुम्हाला खूप वर्षांसाठी एखादी तंबाखू खायची सवय
1: असेल बरोबर,
0: तर असे जे चट्टे आम्हाला दिसतात त्याला आम्ही ट्रीट करू शकतो, लेझरनी तो भाग काढला जातो, मग तो पसरत नाही. जर एखादा व्रण जिभेवर आला तर आपल्याला जीभ हलवताना त्रास होतो, गिळताना त्रास होतो, किंवा जीभ गालावर किंवा जिभेवर आला तर तो भाग जाड होतो.

0: असं काही तुम्हाला दिसलं तुम्ही डॉक्टराकडे जाणं
1: ताबडतोब
0: जाणं आवश्यक
1: आवश्यक आहे.
0: याबरोबर मला अजून एक मेन्शन करायचं आहे की एक सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे जसं तंबाखू आहे तसं काही लोकांना पानामध्ये जे असतं बॅटल नट म्हणतो आम्ही, बॅटल नट म्हणजे सुपारी, जेव्हा आपण ती सुपारी ठेवतो तर खूपशा लोकांना हे माहितच नाही की सुपारी पण कॅन्सर करू शकते. तर काही लोकांना पान खायची खूप सवय
1: असते. बरोबर.
0: त्या पानामध्ये तुम्ही चुना टाकताय, चुनामध्ये तुम्ही सुपारी पण टाकताय आणि तुम्ही ठेवून ठेवली
1: बरोबर,
0: तर तिथे फायब्रस बँड म्हणजे कडक व्हायला लागतात, गाल कडक व्हायला लागतात आणि हळूहळू तुमचं तोंड उघडायची क्षमता जाते. जे सुपारी खातात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघितलं असेल, त्यांचे तोंड आतमध्ये गेलेले असतात, ते तोंड नाही उघडू शकत. ही कॅन्सरची सुरुवातच आहे.
1: अच्छा. बर.
0: आणि तिसरी महत्वाची गोष्ट की वृद्धा म्हणजे एक वयोवृद्ध लोकांना खूप कॉमनली दाताचं घर्षण होऊन टोक येतात.
1: अच्छा. त्यांना धार
0: आलेली असते, राईट. तर ही धार जिभेला लागून गालाला लागून खूप लोकांना कॅन्सर झालेले मी स्वतः क्लिनिकवर पाहिलेले आणि त्यांना कधीच कळत नाही.
1: अच्छा.
0: आणि ते इग्नोर करतात.
1: बर.
0: आणि जसं मी मगाशी म्हणलं सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे ज्यांचे गाल ऑलरेडी कडक झाले त्यांना हे प्रमाण दुप्पट आहे. तर हे निश्चित तुम्हाला ह्याच्यातली एक पण गोष्ट कळाली, चट्टा, तोंड उघडता येत नाही, जीभ हलवता येत नाही.
1: म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये चट्टा दिसणं वगैरे अशी जर लक्षणं दिसतायला लागली, सुरुवात जर झाली असेल तर ताबडतोब दंतचिकित्सकाला भेटणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: प्रत्येक दंतचिकित्सकाला फक्त दातच बघायचे नाहीये, तो सगळं बघेल.
1: बरोबर.
0: तो तुम्हाला वॉर्निंग देईल, तुम्हाला आधीच सांगून ठेवेल की हे पुढे जाऊन काहीतरी
1: होऊ शकतं. बरोबर.
0: तुम्ही याला ट्रीट करा.
2: आपल्या मुलाखतीच्या समारोपात ज्येष्ठ नागरिकांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा.
1: बरोबर.
0: ही सवय लावून घ्या. आपण आधीसारखे खूप चांगल्या सवयी नाही आहेत आपल्या खायच्या, तर आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. जर तुमच्या हिरड्यातनं रक्त येत असेल तर त्याला असं गृहित नका धरू की येतच की, आणि ते जर नकळत सारखंच येत असेल तर समजून घ्या की आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे. हे आपण रिलेशन समजून घेतलं पाहिजे. दात हलत असतील तर आपल्या शरीरामध्ये अशा काही व्याधी आहेत की जे आपले दात हलवतात, हे पण समजून घेणं आवश्यक.
1: बरोबर.
0: तर मला हे निश्चित सांगायची इच्छा आहे की जर मी सांगितलं की सगळ्यांनाच पर्यायांनी दोनदा ब्रश करणं आहे, जेवल्यानंतर चूळ भरणं आहे, माउथवॉश वापरणं आहे,
1: बरोबर,
0: जीभ स्वच्छ करणं आहे, पण ह्या बरोबरच दाताची बरोबर तुमच्या तोंडाची संपूर्ण तपासणी आवश्यक आहे. तर याच्यावर तुम्ही लक्ष निश्चित दिलं पाहिजे. बरं. तुम्हाला हे पण मला सांगायचं, खूप कॉमनली मला दिसतं जॉईंटचा त्रास आहे.
1: अच्छा.
0: तर तुम्ही जर तुम्हाला आवाज येत असेल, डोकं दुखतंय, मानेत दुखतंय, खूप लोक म्हणतात की कानामागे खूप दुखतंय,
1: अच्छा,
0: आम्ही कुठे जाऊ, तर तुम्हाला योग्य ठिकाणी हे डेंटिस्टकडे पण अशी टेक्नॉलॉजी आहे, लेझर्स आहेत, ते तुम्हाला तुमच्या जॉईंटचा पेन घालवण्यासाठी नवीन पद्धतीने मदत करतं की झोपताना दाताचं घर्षण न होण्यासाठी काय करावं हे समजून सांगतं. आणि तिसरं, आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर आपापल्या खर्चाच्या अनुरूप ते बसून घ्या, कारण त्याचा सगळा शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल,
1: बरोबर,
0: आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
1: सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या आजच्या चर्चेतनं हे निष्पन्न होतंय की आपल्याला संभाव्य पुढचे आजार आणि आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर आपल्या मुखाचं आरोग्य हे अतिशय उत्तम ठेवणं हे खूप अपेक्षित आहे. त्याबाबत आपल्या चर्चेमध्ये आपण जे आज मार्गदर्शन केलं आपले जाणकार श्रोते याबाबत खबरदारी घेतील आणि आपण सांगितलेले उपाय अंमलात आणतील अशी आशा करूयात. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची

श्रोते हो, आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR सहित 558 किलो हर्ट्सवर

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करतेय
1: आणि या निमित्तानं 23 जुलै

0: नाहीला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

0: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्त झालेल्या

0: नाही याचा लाभ मिळेल.
1: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3009 धरणांमध्ये सुमारे 633 टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 टीएमसी साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15-29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2,500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5-6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम

0: इथली संत सूरदास महाराज दिव्यांगवारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12 ते 15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 7:15.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात. मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं 8:00 आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती. या स्थितीनं यावर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोते हो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला. त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्यात

0: दिसणारं चित्र आता जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे त्याचबरोबर सह्याद्रीचे घाट माथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पाऊस आहे. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्यावर्षी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत. विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हेच म्हणावं लागेल.
1: श्रोतेहो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसत आहे ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निर असेल आता दिसत असेल तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं तर मंडळी ह्याच्यामध्ये बघा एक सगळंभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस DSR म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल एवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये. साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही. आणि म्हणून भात

0: दहा दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं, तर एक लवकर होणारी जात निवडली, लवकर होणारी जात हँड प्रोसिडरच्या सहाय्याने तुम्ही ती टोकणी करायची, म्हणजे साधारण दोन ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो, त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोअर फॅन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची. म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-6 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं. आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे खुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT चा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे. त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पिक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः 1-2 गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकामध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे जे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः त्यामध्ये अंतर्मुख मशागतीचे कामं करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसते पाऊस येण्याची शक्यता, तर अशा प्रकारची काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही. आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचं आहे. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी केला विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचं आणि कचरा काढून टाकावा साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी आहे त्याच्यामध्ये रोपोटिकमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे त्याला पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला ड्रिकलच्या ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचं आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये

ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये तिथं रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस आल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथं रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन्स आहेत तिथं रोपेचा आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हवे जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निमगारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले त्याचे आपण तिथे जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्याच खालोखाल आपल्या ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याच्या अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे. आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टावतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभं आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.

0: पण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निमगारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले त्याचे आपण जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्या खालोखाल आपल्याला ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याच्या अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टावतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभं आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर, निवेदन राजश्री आकाशे.

एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 14 व 15 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 14 व 15 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच मध्य व पूर्व भागात 11 ते 15 जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 15 जुलैपर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 87%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 77 ते 87%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 14 व 15 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 14 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 15 जुलैपर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 67 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 29 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 14 व 15 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 14 व 15 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 15 जुलैपर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 73%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 24 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताचा आपण ऐकला.
2: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे किसान वाणी.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण ऐकणार आहोत डॉ रचना कोळंबकर, सहाय्यक प्राध्यापिका कृषी अर्थशास्त्र यांनी दिलेली माहिती. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो,

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भितीउरी दामिनीची परिकिम यान्यारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी
1: मंडळी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे कृषी संवादची आणि आजच्या कृषी संवादमध्ये आपण अळंबी लागवड रोजगार अर्थकारण विपणनाच्या संधी आणि आव्हानं याविषयी सहाय्यक प्राध्यापिका डॉ रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत
2: नमस्कार श्रोते हो आजच्या आपल्या सत्राचा विषय आहे अळंबी लागवड रोजगार अर्थकारण आणि विपणनाच्या संधी आज आपण शेतीमधील एक अत्यंत फायदेशीर आणि उदयोन्मुख व्यवसाय म्हणजे अळंबी लागवड याविषयी माहिती घेणार आहोत कमी जागा कमी पाणी कमी कालावधी आणि चांगला आर्थिक परतावा या वैशिष्ट्यांमुळे अळंबी उत्पादन हा ग्रामीण तसे शहरी भागातील

युवक, महिला बचत गट आणि शेतकरी यांच्यासाठी एक उत्तम व्यवसाय बनला आहे. सर्वप्रथम आपण पाहूया अळंबी म्हणजे काय. अळंबी ही एक प्रकारची बुरशी आहे जी खाद्य स्वरूपात वापरली जाते. ती प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मध्ये समृद्ध असते. त्यामुळे तिला भाजीपाला आणि मांस यांच्यामधील पौष्टिक अन्न असेही म्हटले जाते. भारतात प्रामुख्याने तीन प्रकारचे अळंबी उत्पादन केले जाते. पहिलं म्हणजे बटन मशरूम, दुसरं ऑयस्टर मशरूम, यालाच धिंगरी अळंबी असेही म्हणतात, आणि तिसरी आहे ते म्हणजे मिल्की मशरूम, ह्याला दुधी अळंबी असेही म्हणतात. महाराष्ट्रातील हवामान लक्षात घेता ऑयस्टर आणि मिल्की मशरूम म्हणजेच धिंगरी आणि दुधी अळंबी उत्पादन अधिक सोपे आणि किफायतशीर ठरते. अळंबी लागवडीचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. अळंबी उत्पादनाचे अनेक फायदे आहेत. कमी जागेत उत्पादन शक्य आहे. शेतीतील अवशेषांचा उपयोग करून अळंबी उत्पादन आपल्याला घेता येते. कमी पाण्याची गरज. 30 ते 45 दिवसात उत्पन्न आपल्याला मिळू शकते. महिलांसाठी घरगुती उद्योग. बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार. उच्च पौष्टिक मूल्यामुळे वाढती मागणी. आज ग्राहक आरोग्यदायी अन्नाकडे वळत आहेत, त्यामुळे अळंबी मागणी शहरासह ग्रामीण भागातही वाढली आहे. अळंबी लागवडीसाठी आवश्यक बाबी कुठल्या कुठल्या आहेत ते आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम जे गरजेचे आहे ती म्हणजे जागा. स्वच्छ आणि हवेशीर खोली खूप महत्वाची आहे. थेट सूर्यप्रकाश नसावा. तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवता आली पाहिजे. कच्चा माल जसे की गव्हाचा किंवा तांदळाचा पेंढा, स्पॉन ज्याला आपण बियाणे असे म्हणतो, प्लास्टिक पिशव्या, फवारणी यंत्र आणि निर्जंतुकरणासाठी साहित्य. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षण घेणं अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे रोग नियंत्रण, तापमान व्यवस्थापन आणि उत्पादन वाढ याबाबत माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण पाहूया ऑयस्टर मशरूम म्हणजेच धिंगरी अळंबी ह्याची उत्पादन प्रक्रिया कशी आहे ते. धिंगरी अळंबी हे नवशिक्यांसाठी सर्वात सोपे पीक आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, जसे की पहिली पायरी पेंढा तयार करणे. पेंढा 3 ते 5 सेंटीमीटर तुकड्यात कापून गरम पाण्यात प्रक्रिया करावी. त्यानंतर दुसरी पायरी आहे ते म्हणजे स्पॉन भरणे. स्पॉन म्हणजे बियाणं. प्लास्टिक पिशवीत पेंढा आणि स्पॉनचे थर द्यावेत. तिसरी पायरी उबवणी. 15 ते 20 दिवस अंधाऱ्या जागेत ह्या प्लास्टिक पिशव्या ठेवाव्यात, जेणेकरून उबवणी होऊ शकते. पायरी चौथी म्हणजे वाढ. आर्द्रता 80 ते 90% राखावी, ज्याच्यामुळे स्पॉनची वाढ होईल. पायरी पाचवी ही आहे शेवटची पायरी, ती म्हणजे काढणी. 25 ते 30 दिवसात पहिली काढणी आपल्याला मिळते. 100 किलो कोरड्या पेंड्यांपासून साधारणत 70 ते 100 किलो ऑयस्टर मशरूम म्हणजे धिंगरी अळंबी उत्पादन आपल्याला मिळू शकते. योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन आणखी वाढू शकते. उत्पादनानंतर आपण बघूया ते म्हणजे अळंबीचे अर्थकारण. जर आपल्याला लघु उद्योग सुरू करायचा असेल तर ह्याच्यामध्ये आपण अंदाजे 100 पिशव्यांचा विचार करूया. यासाठी अंदाजे खर्च स्पॉनसाठी जवळजवळ 3000 रुपयेपर्यंत येऊ शकतो. पेंढा 2000 रुपये, पिशव्या व साहित्य 1500 रुपये, मजुरी व इतर 3500 रुपये, एकूण खर्च सरासरी 10000 रुपये. जर उत्पादन आपण पाहायला गेलो तर अंदाजे 150 किलोपर्यंत उत्पादन आपल्याला 100 पिशव्यांपासून

पासून मिळू शकते. जर विक्री दर 150 रुपये प्रति किलो धरला तर एकूण उत्पन्न 22,500 रुपयापर्यंत मिळू शकते. निव्वळ नफा सुमारे 12,500 रुपयापर्यंत मिळू शकतो. एका चक्रात म्हणजे 45 दिवसात हा नफा मिळू शकतो. वर्षभरात अशी अनेक चक्रे शेतकऱ्यांना घेता येतात. आता उत्पादन आणि अर्थकारण ह्याच्या नंतर जो महत्वाचा भाग येतो तो म्हणजे मूल्यवर्धन. तर मूल्यवर्धनाचे काय फायदे आहेत ते आपण बघूयात. ताज्या मशरूमची साठवण क्षमता कमी असते, त्यामुळे मूल्यवर्धन करणं खूप फायदेशीर ठरतं. उदाहरणार्थ सुकवलेले मशरूम, मशरूम पावडर, सूप मिक्स, लोणचे, अळंबीचे लोणचे, त्याच्यानंतर मसाला मिश्रण, रेडी टू कुक उत्पादने. मूल्यवर्धनामुळे 30 ते 100% अधिक उत्पन्न मिळू शकते. उत्पादना इतके महत्वाचे म्हणजे विक्री व्यवस्थापन, कारण त्याच्यामुळे निव्वळ मिळणारा नफा हा जास्त मिळू शकतो. आपण ह्या अळंबीचे विपणन, थेट विक्री म्हणजे स्थानिक बाजार, साप्ताहिक बाजार, शेतकरी बाजार, किरकोळ विक्री, भाजी विक्रेते, सुपरमार्केट, किराणा दुकाने, संस्थात्मक विक्री, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉस्पिटल्स, ऑनलाईन विक्री अशा पद्धतीने करू शकतो. ऑनलाईन विक्रीमध्ये सोशल मीडिया, व्हॉट्सअप गट, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अशा पद्धतीचे आज अनेक ग्राहक गट निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामधून आपण विक्री करू शकतो. अनेक ग्राहक घरपोच ताजी अळंबी मागवतात. त्याच पद्धतीने ब्रँडिंग आणि पॅकेजिंग ही फार महत्वाची बाब आहे. यशस्वी विपणनासाठी आकर्षक पॅकेजिंग, त्या पॅकेजिंगमध्ये उत्पादन दिनांक, वजन, संपर्क क्रमांक, स्वच्छता आणि दर्जा याकडे विशेष लक्ष देणं फार महत्वाचं आहे. विश्वासार्ह ब्रँड तयार झाल्यास ग्राहक कायम टिकून राहतात. आता हे सगळं झालं अळंबीच्या उत्पादन, अर्थकारण, मूल्यवर्धन आणि विपणनाबद्दल. त्याच्यानंतर खूप महत्वाची जी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ह्या व्यवसायातील आव्हाने. तर ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे तापमान नियंत्रण. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील चढ उतार, साठवण समस्या, ग्राहक जागरूकता. मात्र योग्य प्रशिक्षण आणि नियोजनाने ही आव्हाने सहज पेलता येतात. महिला आणि युवकांसाठी संधी चांगल्या किंवा उत्तम प्रकारे या उद्योगामध्ये पाहावयास मिळते. मशरूम किंवा अळंबी उत्पादन हा घरातून करता येणारा उद्योग आहे. महिला बचत गट, ग्रामीण युवक, अल्पभूधारक शेतकरी, शहरी उद्योजक यांच्यासाठीही हा उत्तम व्यवसाय आहे. कमी गुंतवणुकीत सुरू होणारा आणि विस्तार करण्यास सोपा असा हा उद्योग आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी शासन योजना आणि प्रशिक्षण आपल्याला उपलब्ध होऊ शकते. शेतकरी आणि उद्योजकांनी खालील संस्थामार्फत प्रशिक्षण घ्यावे. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, डायरेक्टरेट ऑफ मशरूम रिसर्च, कृषी विज्ञान केंद्र, राज्य कृषी विद्यापीठे, जिल्हा कृषी विभाग, अनेक योजनांमध्ये अनुदान आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असतात. तर ह्या संस्थांकडून जर शेतकरी आणि युवा उद्योजकांनी जर प्रशिक्षण घेतलं तर त्यांना हा उद्योग शिकण्यासाठी आणि त्यातल्या बाबी समजून घेण्यासाठी खूप मोठी मदत मिळू शकते. श्रोते हो, मशरूम लागवड किंवा अळंबी लागवड हा केवळ एक शेतीपूरक व्यवसाय नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा, महिला सक्षमीकरणाला चालना देणारा आणि युवकांना रोजगार देणारा एक प्रभावी उद्योग आहे. कमी जागा, कमी गुंतवणूक, जलद उत्पादन आणि वाढती बाजारपेठ या सर्व बाबी लक्षात घेतल्यास अळंबी उद्योगाचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. योग प्रशिक्षण, दर्जेदार उत्पादन, मूल्यवर्धन आणि प्रभावी विपणन

0: यांच्या सहाय्याने अळंबी व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते. धन्यवाद. नमस्कार.
1: शेतकरी मित्र हो, आत्ताचा आपण अळंबी लागवड, रोजगार, अर्थकारण, विपणनाच्या संधी आणि आव्हानं याविषयी सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत.

0: पर्यटन वेगानं वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आजकाल कामासाठी किती भटकावं लागतंय रे बाबा. ही रस्त्याची कामं मिळणं पण कठीण झालंय रे बाबा आजकाल. अरे काम शोधायचं सोडून दिनू चाललाय कुठं? काय रे दिनू, अरे कुठं चाललाय?
1: अरे मुलाला शाळा सोडायला चाललो ना मी.
0: अरे ही तर 2 वेळेच्या खायचं वांदे झालंय आता तू

0: मुलांना कुठे शिकवतोय रे?
1: अरे बाबा, आपले नशिबी दगड धोंड आलत राहिला पण निदान मुलांच्या नशिबी तरी चुकाचा पारका शिवून देखील. आणि नाही का, आता आपल्या सरकारनं मोफत शिक्षणाची सोय केली
2: आहे,
1: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
2: वय रे बाबा.
3: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
4: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थाने पुढे जाईल.
3: या विनामूल्य शिक्षण घडवा यशस्वी जीवन.
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
6: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा। रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती। यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल। याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल। पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते। रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत। आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते। विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले।
1: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऍश इन इकोनॉमिक वे, सीमेंट में, प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं। अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता। सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म, फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है।
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली। ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले। ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा, कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे। ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते। देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे। इंडियन ऑइलनं गेल्या आठवड्याभरात

10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर 29 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेतेपदक पटकावल्यानंतर पहिल्या

अंदाज अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रुतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर बरोबरच डीटीएच उपग्रह वाहिनीवर देखील आपण आमचे हे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात शहीद उधम सिंह यांच्यावर असलेला पोवाडा शेख जानूचंद्र आणि मंडळी यांनी सादर केलेला.

श्रुते हो, आत्ताच आपण शहीद उधम सिंह यांच्यावर रचलेला आणि सादर केलेला शेख चानूचंद्र मंडळी यांनी सादर केलेला हा पोवाडा ऐकलात लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूयात सुरुवातीला सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरात PT पाटणकर यांची ही रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरात. राम उगावकर यांची रचना आहे आणि संगीत भुवानंद बोगम यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र 9:15, स्पॉटलाईट 9:30 आणि मनी टॉक, तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत शाल्मली जोशी यांनी गायलेला राग नटकेदार. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जोबन गरब सखी आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत मन भावन भावन. त्यांना तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि हार्मोनियम साथ आहे प्रकाश वागळ यांची. ऐकूयात तर शाल्मली जोशी यांनी गायलेला राग नटकेदार.

0: 30 मिनिटं होत आहेत. सादर करीत आहोत नभोनाट्य अंताक्षर.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य अंताक्षर. लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित.

0: ओके रेडी ही आता काडे पेटी गेली आणि ते सर ग्लास पुढे गेले 1 2 3 कॉन्सन्ट्रेट करून देत रे मला.
1: अरे बाबा थांब रे, तो ग्लास आधी उपडा कर.
2: ग्लास उमडा केल्यानंतर मी पाणी कशातून मिळणार? आणि असल्या गोष्टी करण्यासाठी स्किन लागत.
0: हा ठीक आहे ठीक आहे,
2: तोंड डोकं सुद्धा लागत.
3: अरे राजन, गुजराती मध्ये एक म्हण आहे, जेनू काम तेनू थाय, बीजा करे सो गोतो खाय.
1: अगदी बरोबर बघ निलिमा, अगं तेथे पाहिजे जातीचे. आणि सुनील, ग्लास मध्ये काड्या पेड्या टाकण्याचा जो खेळ खेळतोयस ना, तोच खेळ काल मी घरात एकटा असताना खेळत होतो आणि तेव्हा मॅच बॉक्स ग्लास मध्ये चक्क 10 वेळा पडली.
4: हा ठीक आहे ठीक आहे. अरे घर में तो कुत्ता भी शेर होता है.
2: पताला अक्षय कुमार मैं तो शाहरुख खान समजतो. आय एम सॉरी सिन्हा.
4: अरे समजतो म्हणजे काय समजतो, चान्स मिळाला पाहिजे यार, अख्खी फिल्म इंडस्ट्री हादरून टाकी.
5: चान्स काही तुला कोणी घरी आणून देणार नाहीये, जराशी मेहनत कर, निर्मात्यांच्या घरी फेऱ्या मार, अरे फोटो सेशन्स कर, मुळात अभिनय शिक. आमच्या पुढे जेवढं करतोस ना तेवढं काही पुरेसं नाहीये.
4: अरे मेहनतीची तयारी आहे यार, पण लक पाहिजे लक. जवी को आग कहते है, बुझी को राख कहते है.
1: ओ शॉटगन सिन्हा आता गप्प बसा. अरे अजून आपला चहा कसा नाही आला? अरे बाली चहा पाठव लवकर. मागासपासून ना मी एक ऑब्झर्व करतोय.
0: आता काय?
1: अरे आपल्या समोर तो माणूस बसला ना, तो माणूस तुम्हाला सारखा आपल्याकडे बघतोय रे.
0: कोण कोण
2: कोण कोण
1: इथे? म्युझिक बंद कर रे जरा. तुम्हा सगळ्यांना ना एक वाईट खोड आहे.
0: आता कसली?
1: मी असं काही हळू आवाजात सांगितलं की तुम्ही सगळे त्याची बातमीच करून टाकता.
2: आजच्या ठळक बातम्या. आणि कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये सुनील चिन्ह, आय एम सॉरी सुनील बाकरेने मॅग मॉक ग्लास मध्ये टाकली.
5: मस्करी पुरे रे. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कॉलेजचा पिरियड बंक केलाय, पुढचा पिरियड सुद्धा बसणं जरासं कठीणच दिसतंय मला. ए तर काय करूया आपण?
4: बोर हुआ यार, चलो अच्छी एक पिक्चर देखते है.
3: तुला पिक्चर शिवाय दुसरं काही सुचतं का रे? गेल्या 15 दिवसात आपण 4 पिक्चर्स पाहिली, माझा पॉकेट मनी संपला.
1: अगं पैशाची काळजी कशाला करते आहेस? सुनील द ग्रेट आहे ना आपल्या बरोबर, बडे बाप का एक लौता बेटा.
4: हे हळू बोला ना, कॅन्टीन मध्ये आजूबाजूला पब्लिक बसलंय.
1: कोण? तू म्हातारा गृहस्थ ना, छोड ना यार, तू नक्कीच आपल्या वडिलांचा मित्र नाहीये.
5: ए पण आज पिक्चर नको. हा
4: तो एखादा ड्रामा.
3: नो पिक्चर नो ड्रामा, आपण झूला जाऊया, मस्त टाइमपास होईल.
2: नुहू ना, आता माथ्यावर सोनी आलेला असता ना वेळ लागले की काय तुला? दुपारी वाणू येऊनही तापते की नाका तोंडातून धुऊन येतो.
1: काही मस्त आयडिया आहे, आपण इथेच बसूया आणि मधून मधून चहा पिऊया.
3: आणि
4: मी काळे पेठ्या ग्लास मध्ये टाकत राहीन, तुम्ही पाहत राहा.
2: नंगो नंगो.
4: ए आपल्याकडे पत्ते हवे होते नाही? कार्ड्स बदा आम्ही स्पीकिल वर चौकट.
1: ओ श्रीमंत माणसा, जमिनीवर या जमिनीवर या. पत्ते खेळायला हा काही क्लब नाहीये, हे सुशिक्षितांसाठी बांधलेलं कॅन्टीन आहे.
4: अच्छा मग मी एक शेर ऐकवतो. ऐका. ए दिलवाली
2: वाह वाह
3: वाह.
4: ए दिलवाली यहाँ से जाते जाते तेरी हुस्न ने बर्बाद कर दिया.
2: वाह वाह वाह, बर्बाद कर दिया.
4: ए दिलवाली यहाँ से जाते जाते तेरी हुस्न ने बर्बाद कर दिया.

0: तुम्हारी बचाने के लिए मैंने तेरे हुस्न को आजाद कर दिया।
1: वाह
2: क्या बात है गाय रन आणि तल न तन जोडतो चांगली पुस्तक वाच नुसती ती मासिक वाचू नको चित्रपटांची।
3: जाऊ दे रे आपण सगळे घरीच जाऊया।
4: ए तुझं बरं आहे ग तुझे आई बाबा काय दोघही सर्व्हिस करतात कुणाला कळणार आहे की तू कॉलेजमध्ये आहेस की कुठे बाहेर गेली आहेस। आमचं तसं नाहीये आमच्या सगळ्यांच्या आया या घरातच असतात। अगं गेल्या वर्षीपर्यंत काहींच्या ऑफिसमध्ये जात होत्या अरे पण या व्हीआरएसने ना सगळा गोंधळ केलाय
1: बघ। नाही तर काय ए मगाशी ना शेर ऐकवला अब एखादा सीन करता हूं।
3: ए प्लीज बापुरे
2: मुन्ने एक मात्र गण आज आपल्याला कंटाळा आलाय थोडासा वेगळेपणा हवाचा म्हणतोय रुटीन पासून थोडासा चेंज काहीतरी नवीन।
5: मी तुम्हाला काही सुचवू का?
1: कोण तुम्ही?
2: आम्हाला सुचवणार
1: आमच्या बरोबर टाइमपास करणार?
5: येस आय मीन इट। हे बघा तुम्ही कंटाळा आहात ना तुमचा वेळ चांगला जाईल थोडस वेगळं वाटेल नाहीतरी तुम्हाला पिरियडला जायचंच नाहीये ना।
1: म्हणजे नवा आयटम आहे
2: तुम्ही आमच्या बरोबर काय असं वेगळं काय आहे?
5: हे बघा प्रथम मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो तुम्हाला मी जॉईन झालेला आवडेल का? काय मी तुमच्या वडिलांच्या वयाचा आहे यू मे नॉट लाईक माय कंपनी पण काय एक दिवस बदल कुणाची हरकत आहे? आणि हे बघा माझा स्वभाव असा आहे की मी तरुणांच्यात तरुण आहे आणि म्हाताऱ्यांच्यात म्हातारा।
6: हो चालेल काका।
5: बघितलं ही मला काका म्हणाली म्हणजे हिने ताबडतोब दाखवून दिलं की मी म्हातारा आहे।
1: नाही हो तसं नाही
5: पण हे बघा मला काका म्हणू नका नुसतं मिस्टर महाशब्दे म्हणा।
1: ओके मिस्टर महाशब्दे
5: ठीक आहे आता असं करूया आपण आधी चहा पिऊया आणि नंतर अंताक्षरी खेळूया।
1: काय झालं
6: महाशब्दे? अहो अंताक्षरी नको ते टीव्हीवर सुद्धा हल्ली फॅड झालंय।
1: ओ महाशब्दे मागच्या जन्मी तुम्ही गुजराती नव्हतात ना? नाही कारण त्यांना अंताक्षरी फार आवडते।
5: गुड जोक पण मित्रांनो आपण गाण्यांची अंताक्षरी खेळणार नाही आहोत।
1: मग
5: काय मी गायला लागलो ना तर तुम्ही डायरेक्ट पिरियडला जाल। आपण नावांची अंताक्षरी खेळूया थोडक्यात म्हणजे शब्दांची अंताक्षरी म्हणजे पूर्वीच्या आपल्या भेंड्या हो पण फक्त नावांच्या
2: म्हणजे
5: विशेष असं काही नाही हो प्रथम तीन अक्षरांची खेळूया काय त्या निमित्तानं एकदा मराठी शब्दकोश भांडाऱ्याची उजळणी होईल असं करूया तुम्ही सगळे विरुद्ध मी एकटा।
4: हो महाशब्दे तुम्ही मराठीचे प्रोफेसर होता काय?
5: होतो नाही आहे दादरच्या एका महाविद्यालयात शिकवतो मी काय आज मी सुद्धा बंक मारलाय
1: असं।
5: माझं इथं जरा काम आहे एकाला भेटायचं आहे दुपारी 12:30 वेळ आहे तोपर्यंत आपला वेळ जाईल थोडासा थोडीशी गंमत आणि एक दुसऱ्याच्या ज्ञानात भर काय तुम्हाला पसंत आहे?
1: हा चालेल नाही म्हणजे काय नेहमीपेक्षा जरा असं काहीतरी वेगळं।
2: तयार?
1: येस वन अगेन्स्ट सिक्स।
5: ओके प्रथम आपण तीन अक्षरांच्या मुलांच्या नावाच्या भेंड्या खेळूया। हा ओके सुरू 1 2 3
1: नितीन
5: नरेश
4: शिरीष
5: शरद
2: दिलीप उर्फ युसुफ खान
5: प म्हणजे पराग
1: गौतम
5: मंगेश
6: शिशिर
5: राजन
2: मानंदवाज
1: एक अप्रे नितीश
5: शार्दूल
6: लतेश
5: शंकर
1: राजेश महाशब्द एक जरा पाणी देते ना काय झालं?
5: नाही
1: तरी पण तुमचा ठसका कुठल्या तरी कटु आठवणीशी संबंधित असल्यासारखा वाटतो काय झालं महाशब्द?
5: हुशार आहात हा खरं आहे तुमचं म्हणणं आठवणच आली मला।
1: आठवण कुणाची?
5: राजेशची।
6: राजेश?
5: हो राजेश खन्ना नाही महाशब्दे राजेश माझा मुलगा एकुलता एक घराण्याचं नाव पुढे नेणारा कुलदीपक।

0: तिनं राजेशचा राजू केला. सर्व फासेज एका प्रसंगानं उलटे फिरवले. नशिबापुढे प्रत्येक जण हातबल असतो हेच खरं.
1: कुठला प्रसंग मिस्टर महाशब्दे?
0: असं बघायला गेला तर पुरुषार्थाचाच प्रसंग. पण

0: काय हो? अजून राजेश आला
1: नाही. येईल हो, कशाला काळजी करताय? या वा.
0: राजेश, राजेश काय झालं? राजेश
2: नाही, काही नाही, पण तुम्ही घाबरू नका.
1: काय रे? अरे काय झालं काय? हे राजेश काही लपू नकोस, नीट सांग काय झालं.
2: मी अप्पांना मारलं.
1: काय? अप्पांना मारलंस?
2: हो.
1: अरे एवढ्या मोठ्या माणसाला मारलंस? अरे माझ्या वयाचे आहेत ते.
2: बेदम मारलं, कारणही तसंच होत.
0: पण का? कसलं कारण?
2: मला काही गोष्टी नाही सांगत होत.
1: काय झालं काय सांग ना.
2: अप्पा बनीवर बनीवर हात टाकत होते.
1: काय? कुठं?
2: नळावर.
0: नळावर?
2: हो, ती हांडाव्याला खाली वाकली तेव्हा.
1: छान, चांगलं केलंस. काही अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे. व्यक्ती कुणीही असो, अपराध तो अपराधच.
0: काय चांगलं केलंस? तुम्ही नको त्या गोष्टीला त्याला कसलं प्रोत्साहन देता? तो आपल्याला काय करायचंय? ती बनी आणि तिच्या घरची भांडवी पाहून घेतील काय ती?
2: आपल्याला काय करायचंय
0: मग?
2: या वाक्याची चीड आहे मला. आई अगं, एका चाळीत राहतो ना आपण. ती बनी आणि मी लहानपणी एकत्र खेळलोय, एकत्र अभ्यास केलाय, आणि आपल्याला काय करायचंय? काय करायला हवं? तुम्ही नुसतं बघत राहायला हवं होतं की आपणचं कौतुक करायला हवं होतं? छान हा गुड अप्पा, जे करताय ते खूप चांगलं.
1: अगदी बरोबर आहे तुझं. एका चांगल्या नागरिकाचं तू कर्तव्य बजावलंस. या असल्या लोकांच्या सवयी जायलाच हव्यात, नाहीतर राईचा पर्वत झाला तर प्रत्येक घराला आग लागेल, आणि आग लागल्यानंतर आरडाओरडा करून आकांड तांडव करण्यात काहीच अर्थ नाही.
2: थँक्यू बाबा. बाबा मला तुमचा अभिमान आहे, तुमच्यामुळे मला धीर येतो, सहनशक्ती वाढते. बाबा काही झालं तरी मी अन्याय सहन करणार नाही, भले मग तो माझ्यावर झाला असेल किंवा आणखीन कुणावरही. अहो बाबा, आज त्यांनी बनीवरती हात टाकला, उद्या आणखीन कुणावरही टाकतील. बाबा ही वाळवीची कीड आहे, हिचा बंदोबस्त आपण केलाच पाहिजे. हो, पण बाबा एक नक्की, आजच्या प्रसंगामुळे ते पुन्हा कुणाच्याही वाटेला जाणार नाही.
1: कोण आहे?
0: कोण? अप्पा साहेब. आणि त्यांच्या बरोबर पोलीस.
3: हो पोलीस.
0: काय हवंय? कोण हवंय?
3: बाजूला वा.
4: ए कुठे आहे तो हरामखोर?
3: तो बघा, तो बघा, तो काय बघा, कसा घमेंडी तू भाई.
4: काय रे, एवढ्या मोठ्या माणसाला मारताना तुला लाज नाही वाटली काय रे? एवढं मारायचं? तू काय स्वतःला हिंदी चित्रपटातला नट वगैरे समजतोस की काय? उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे.
2: पण त्यांनी काय केलं ते तरी विचार ना.
3: काय रे, काय केलं मी? काय केलं? त्या बंदीला हंडा उतरायला मदत करत होतो ना मी.
2: बस एवढंच अप्पा, वयोमानानुसार आता तरी खरं बोलायला शिका.
3: म्हणजे आता मी खोटं बोलतोय तुला? काय नाही म्हटलं मी काय तिचं नाव ती बाबा पन्नी पन्नी पन्नी शिल्लागत करत होतो. अरे माझ्या मुली सारखी ती सांगतो महाशब्दे असते ना, तर त्यांनी सुद्धा तिला मदत केलीच असते की नाही? काय हो महाशब्दे?
2: खरंय, पण माझ्या वडिलांचा हेतू शुद्ध असता.
4: रामाच्या अवतारा, आधी पोलीस स्टेशनकडे चलायचं बघ, तुझा सगळा माझच उतरवून टाकतो. अप्पा साहेबांनी रितसर कंप्लेंट केली आहे.
0: अरे काय, माझा मुलगा पोलीस चौकीत.
1: हे बघा, तुम्हाला असं नेता येणार नाही त्याला. त्यानं काय केलंय
4: तुमचं? तुम्ही विचारताय म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते असं.
2: साहेब,
4: हे बघा, तू मध्ये बोलायचं नाही, तू मध्ये बोलायचं नाही. हे बघा, अप्पा साहेबांनी आता कंप्लेंट दिली आहे, त्याला आता तिकडे आम्हाला आत घ्यावं लागेल.
3: लागेल
4: नंतर बनीची जबानी घेऊ.
3: घेऊ.
4: कळलं? बनीच्या जबानी नंतर चोक्ष मोक्ष होईल, तोपर्यंत आमच्या तो कस्टडीत राहील. चाल बघतोस काय, बघतोस काय?
3: चाल आता दाखवतो 14वे रत्न.
1: कुठल्या शब्दावर अडलो तुम्ही?
5: लहान वयात पोलीस चौकी म्हणजे. राजेशचं पुढे काय झालं महाशब्दे?
1: काय होणार मुली, कारण नसताना पोलीस स्टेशनला डांबला गेला. काही दिवसांनी मी माझ्या ओळखीनं त्याला सोडून आणला, पण आतमध्ये गेल्यावर राजेशचा राजू झाला. जेलमध्ये नको त्या लोकांची संगत लागली त्याला, बाहेर येऊन चक्क मारामारीची कामं घेऊ लागली.

0: सुपारी शब्द सराईतपणे वापरू लागला. मी विचारलं तर म्हणतो मला आता एकेकाचा सूड घ्यायचा आहे. मी म्हटलं बाबा सूडाचा प्रवास थांबत नाही, वाटल्यास आपण नवीन जागा घेऊ, इथून निघून जाऊ. तर म्हणाला कुठेही गेला तरी सगळी माणसं सारखीच, एकेकाला वटणीवर आणायचंय मला. काही दिवसांनी कारण नसताना पोलिसांनी त्याला आत केलं. जाऊ दे, कटू आठवणी कितीही उगाळल्या तरी उत्तर शून्य. कोणतं अक्षर आलं?
1: नाही नाही नाही, मिस्टर महाशब्द आम्हाला सांगा की कारण नसताना पुन्हा अटक केलं त्याला.
0: हो ना, पुन्हा अटक केलं दंगलीच्या दिवसात. एकदा जेलमध्ये गेल्यावर त्यांच्या लिस्टनुसार.
2: इन्स्पेक्टर साहेब, राजेशला आत का केलंय?
3: संशयावरून.
2: हो, कसला संशय?
3: हे बघा, शहरात वातावरण एकदम तंग आहे, सगळ्याच गुंडांना संशयावरून आत केलंय.
2: पण राजेश काही गुंड आहे का? चांगला शिकला सवरलेला मुलगा आहे तो.
3: हे बघा बाई, पोलीस स्टेशनला एकदा आतमध्ये आलं की आमची लिस्ट तयार होते आणि मग त्या माणसांना आम्ही कधीही याद करतो.
2: पण काही गुन्हा नसताना?
3: तुम्हाला सांगितलं ना, गुन्हा असो वा नसो ही परिस्थिती डाऊन होईपर्यंत आम्हाला त्याला आत ठेवायलाच लागणार. वॉन्टेडच्या लिस्टवर आहे तो.
2: त्याला असं गुंडांच्या लिस्टवर ठेवू नका हो. हे खरंय की त्यानं काही मारामाऱ्या केल्यात, पण आजपर्यंत त्याने ज्याला कोणाला मारलंय ना ते अन्यायाचं न्यायात रूपांतर करण्यासाठी. आणि अहो 90% लोक अन्याय गुपचूप सहन करतात, कुणीतरी अन्यायाला प्रतिकार करायलाच हवा ना.
3: हो, त्यासाठी आम्ही आहोत ना. ओ, कायदा हातात घ्यायचा. स्वतःला समजतो कोण काळा पहाड की रॉबिनहूड, आणि अन्यायाचा कसला घेऊन बसला तो. ओ, मागच्या वेळेला ती चाळीतली केस ती बनी ती त्याच्या बाजूने बोलली का?
0: हे मात्र खरं आहे, त्या मुलीनं आम्हाला चांगलंच तोंडघशी पाडलं.
2: ते सगळं जाऊ द्या, पण त्याला आता सोडून द्या प्लीज. प्लीज साहेब.
3: बाई बाई, हे बघा, माझं फुकट डोकं खाऊ नका. सांगितलं ना परिस्थिती निवळल्यानंतर त्याला सोडून देऊ म्हणून.
2: अहो, पण तोपर्यंत नको त्या लोकांच्या तो राहणार. त्यांच्या नको नको त्या गोष्टी ऐकून नाही नाही ते करायला उद्युक्त होणार. पुन्हा पुन्हा गुन्हा घडणार आणि पुन्हा तुम्ही त्याला आत करणार. हे दुष्ट चक्र थांबणार तरी कधी?
3: बाई, तुम्ही एवढं तावातावाने बोलताय, तुमचं त्याच्याशी काय नातं आहे?
2: हे बघा, इथं नात्याचा प्रश्न नसून तत्वाचा आहे. आपला कायदा नेहमीच म्हणतो ना, 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता का म्हणे?
3: तुम्ही कितीही आरडाओरडा केलात तरी मी काहीही करू शकत नाही. तुम्ही निघा आता, मला माझं काम करू द्या.
0: चल श्यामली, यांच्या पुढे आपलं काहीही चालायचं नाही.
2: पण
0: एकदा कानफाट्या झालाय ना तो.
2: बाबा, पण या अशा न्यायामुळे तो जमिनीवर येण्याऐवजी नरकात जाईल. बाबा, मी काहीही करीन, पण राजेशला पुन्हा आपल्यात आणेन.
0: बेटा, सध्या आपल्या हातात मूग गिळून गप्प बसणं एवढंच आहे. शेवटी ज्याचं त्याचं नशीब म्हणायचं. राजेश श्यामली छान जोडी होती. श्यामली साधी भोळी मुलगी, राजेशसाठी पोलीस स्टेशनवर बिनधास्त इन्स्पेक्टरला जाब विचारणारी, राजेशची प्रेयसी, त्याच्यावर मनोभावे प्रेम करणारी, वेळ प्रसंगी त्याच्यावर रागवणारी आणि रागवल्यावर त्याच्यासाठी उपाशी राहणारी, हट्टी, आग्रही.
4: लग्न झालं दोघांचं?
0: लग्न झालं पण दोघांचं नाही,
4: मग
0: तिच्या एकटीचं, दुसऱ्या कोणाशी तरी. कारण राजेशची वाटच भिन्न झाली होती ना. प्रति जाऊ दे, आपण अंताक्षरी खेळूया. राजेशचा श, श म्हणजे शेखर. आता तुम्ही र वरून. र वरून?
1: नाही नाही नाही महाशब्द, चे आता अंताक्षरीतला रसच उडून गेलाय हो. मग सांगा राजेशचं पुढं काय झालं? काय करतो तो सध्या? कुठे असतो? कुठे नोकरी करतो का?
0: पुढं काय राजानो, राजेश नको त्या लोकांच्या सामील झाला. सुरुवातीला 1-2 दिवसांनी घरी यायचा, मग 8 दिवसांनी यायला लागला. त्याची आई त्याच्या अशा वागण्यामुळे हार्ट अटॅक येऊन गेली. ती गेली त्या दिवशी, तो तिला बघायला आला, पण तिला स्मशानापर्यंत न्यायला सुद्धा त्याला वेळ नव्हता. म्हणाला बाबा सॉरी,

0: निघायला हवं. आणि एक दिवशी चांगली मारुती गाडी घेऊन आला, बरोबर दोन मित्र होते. मित्र कसले म्हणा, गुंडच होते ते.
1: बाबा मुद्दामून भेटायला आलोय, जरा गाईत.
0: अरे अरे, बऱ्याच दिवसांनी आलाय, जरा बस तरी.
1: बसायला अजिबात वेळ नाहीये, आमच्या लाईनी थांबला तो संपला. बॉसने माझा एरिया बदललाय, मला दुबईला पाठवतोय.
0: एरिया दुबई?
1: होय बाबा, बॉसची ऑर्डर आहे ना, त्याच्या म्हणण्यानुसार मी मुंबईत जास्त दिवस राहणं बरोबर नाही, डेंजर आहे. हे काय बाबा, गप्पा का? तुम्हाला काय वाटतं?
0: काय वाटणार, काय वाटणार रे, काय बोलणार राजा? अरे अरे, तुझं हे रूप बघून माझी बोबडी सोडले. मला मला लहानपणचा राजेश आठवतोय. घराबाहेर मोठा आवाज झाला की हिच्या खुशीत मान लपवणारा, घरातले दिवे गेले की दरवाजा घट्ट बंद केलाय की नाही हे चाचपून पाहणारा.
1: ओ बाबा, जास्त सेंटिमेंटल होऊ नका. आता या चिखलात रुतलो, यातून बाहेर पडणं कठीण आहे. माझ्या नावावर दोन मर्डर केसेस आहेत.
0: काय काय म्हणालास तू?
1: मर्डर केसेस, येस.
0: अरे अरे, पण
1: रिलॅक्स बाबा, रिलॅक्स. अहो एवढं घाबरता कशाला? आमच्या बॉस कडे तर 15-15, 20-20 मर्डर केसेस असलेली माणसं आहेत. काय बंड्या?
2: हा बाबा, सही बोलतोय राजू भाई.
1: यांनी 25 केलेत बाबा. तुम्हाला खरंच सांगतो, खऱ्याची दुनिया नाही आहे, नाहीतर सुरुवातीलाच आप्पांच्या बाबतीत जेलची हवा खायला लागली नसती मला.
0: हे बघ बेटा, बेटा बेटा, सोडून दे सगळं, सोडून दे. आपण आपण एकदा पोलिसात जाऊ, सगळा खरा वृत्तांत सांगू. काय आहे, थोडीफार शिक्षा होईल, पण नंतर बाहेर येऊन सुखाने राहा. हे बघ, मी तुझ्यासाठी नोकरी बघेन, एखाद्या सुशिक्षित मुलीशी तुझं लग्न लावून देईन.
2: क्या बोलतय बाबा.
1: बाबा आता मला सुखाने निरोप द्या ना, विनोद कशाला करताय? पुन्हा जेलमध्ये आणि बाहेर आल्यावर नोकरी आणि लागणं. एवढं ऐश आरामात जीवन चाललेलं असताना पुन्हा खडी फोडायला, एका महिन्याच्या पगाराच्या तिप्पट पैसा दिवसाला मिळत असताना नोकरी, आणि तुम्हाला ऐकवणार नाही बाबा, पण आपलं रोजच लग्न होत असताना ते मुंडावळ्या बांधून केलेलं लग्न बंड्या.
2: क्या राजू भैया?
1: नाही बाबा नाही, आता फक्त बॉसचा आदेश, त्याच्यासाठीच जगायचं आणि त्याच्याच गोळीने मरायचं. मी निघतो बाबा, दुबईहून तुम्हाला तार करेल.
3: महाशब्दे, तुमची संपूर्ण कहाणी एखाद्या हिंदी चित्रपटासारखीच वाटते हो.
4: हो ना, मेलो ड्रॅमॅटिक पण खरी.
0: मुलांनो, वास्तव हे कधी कधी एखाद्या कहाणीपेक्षाही भयंकर असत, पण त्यापासून दूर न पळता ते पचवायला लागत. मी तर म्हणेन पचवणं भागच पडतं, दुसरा इलाजच नसतो.
5: महाशब्दे, सध्या तुम्ही एकटेच राहता?
0: राजेशची आई गेल्यापासून एकटाच, पण कॉलेजमध्ये माझा वेळ चांगला जातो. खरं सांगतो मुलांनो, माझ्यासारख्या समवयस्क माणसांपेक्षा मी तुमच्यासारख्या लहान मुलांच्या मध्येच जास्त रमतो.
5: पण खरंच एवढं दुःख पचवून आनंदी राहणं म्हणजे जरा कठीणच आहे.
0: नो नो सिंपथी, नो सिंपथी, आय हेट सिंपथी. माणसानं आयुष्याकडून पराभव न स्वीकारता जीवनावर स्वार व्हायला शिकलं पाहिजे. कुणासाठी थांबायचं नाही, कुणाची प्रतीक्षा करायची नाही, मिळेल त्याच्याबरोबर चालत राहायचं. गत आयुष्यातील कटू आठवणी उगाळण्यापेक्षा येणाऱ्या जीवनाला आनंदानं सामोरं जायचं.
4: पण महाशब्दे, तुम्ही दादरच्या कॉलेजात शिकवता ना, मग आज इथे पार्ल्यात कसं काय आलात?
0: मला वाटलंच हा प्रश्न मला कोणीतरी विचारणार म्हणून. दादरच्या कॉलेजात शिकवणारा प्रोफेसर आज पार्ल्यात का आलाय?
4: हो ना,
0: आणि तो सुद्धा इथं का थांबलाय? मित्रांनो, अंताक्षरी अर्धवटच टाकावी लागणार आहे, कारण आता माझी निघायची वेळ झाली. जुहूला शीतल अपार्टमेंटमध्ये राजेशचा मित्र राहतो, त्यानं मला दुपारी 12:30 भेटायला बोलवलंय. विचारा का?
5: का? परत काही
4: काही प्रॉब्लेम
0: नाही बाळांनो, आता प्रॉब्लेम संपले.

0: कारण माझ्या राजेशला 3 दिवसापूर्वीच घरात गोळ्या घालून कोणीतरी मारलं, अगदी चिनड्या उडवल्या शरीराच्या.
1: काय म्हणजे 2 दिवसापूर्वीच पेपरात बातमी आली होती की राजूची दुबईत हत्या. तो
0: होय राजा, तो होय. माझ्या राजेशचीच बातमी होती ती.
1: माय गॉड, बापरे.
0: बेवारशी म्हणून त्याचं प्रेत झाडलं गेलं.

0: त्याच्याच अस्थी घेऊन त्याचा मित्र आलाय. त्या नेण्यासाठी त्याने मला बोलवलंय. दुपारी 12:30 वेळ होती, तोपर्यंत मला वेळ काढायचा होता म्हणून तुमच्यात येऊन बसलो. छान वेळ गेला, छान वेळ गेला. पण अंताक्षरी रंगली असती तर अधिक बरं वाटलं असत. खरं तर हल्ली तुमच्या एवढ्या प्रत्येक मुलात मी राजेश बघतो. मला कळतं ते मृगजळ आहे, तरी आभासाला थोडा वेळ वाचतो समजतो. मित्रांनो, तुमचं हे वय फसवं आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. अन्यायाचं न्यायात रूपांतर करा, अन्यायाचं निवारण करा. पण त्याचबरोबर सुडाचा प्रवास सुरू करू नका. सुडाचा प्रवास तरी संपतच नाही आणि त्यामुळेच राजेशचा राजू होतो. आयुष्य हे चालण्यासाठी आहे, फरफटवण्यासाठी नाही. कुणासाठी थांबू नका, कुणासाठी रडू नका आणि गत आयुष्यातील कटु आठवणी न उगाळता येणाऱ्या आयुष्याला आनंदाने सामोरे जा. गुड बाय आणि गुड लक.
1: गुड बाय मिस्टर मार्शल.
2: गुड बाय.

0: आताच आपण अंताक्षर हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते श्री सुकटणकर. यातील भूमिका आणि कलावंत राजेश, शेखर फडके, निखिल यतीन ठाकूर, नीता वंदना पवार, नीलिमा रेश्मा गावकर, श्यामली धनश्री करमरकर, अनिल मयुरेश शिर्के, इन्स्पेक्टर प्रवीण चिपळूणकर, आई कमलिनी विजयकर, महाशब्दे सनीरा रणदिवे आणि सादरकर्त्या उमा दीक्षित.
1: आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेश्मा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.